नमस्कार श्रोते हो, FM 103.9 एक मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक, सौर आषाढ 22 शक 1948, दिनांक 13 जुलै 2026. श्रोते, सकाळचे 5:55 होत आहेत. आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया वाद्य संगीताच्या साथीत.

0: यूरोपा फुटबॉल विश्व कप के सेमीफाइनल मुकाबले तय हो गए हैं। पहला सेमीफाइनल बुधवार को फ्रांस और स्पेन के बीच खेला जाएगा। दूसरा सेमीफाइनल गुरुवार को इंग्लैंड और अर्जेंटीना के बीच खेला जाएगा। इंग्लैंड ने नॉर्वे को अतिरिक्त समय में 2-1 से हराकर सेमीफाइनल में जगह पक्की की। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करतोय चिंतन, लेखन आहे अनिल पानसे यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। अचळू मी अच्युतू। अचळ म्हणजे स्थिर, न हलणारा, तर अच्युत म्हणजे आपल्या स्थानापासून न ढळणारा। पर्वत एका जागी स्थिर म्हणून त्याला अचळ म्हटले जाते। पर्वतासारखा ठाम राहिला असा शब्द प्रयोग करतो। आपल्या भूमिकेशी ठाम राहणे, तत्वांना चिकटून राहणे हे त्यात अभिप्रेत असते। मात्र प्रत्यक्षात माणसं क्षणाक्षणाला भूमिका बदलताना दिसतात। विचारधारा, तत्व हे केवळ पोकळ शब्द वाटावेत अशा तऱ्हेने सरड्याप्रमाणे सतत रंग बदलणारी माणसं समाजात सर्वच क्षेत्रात दिसू लागली आहेत व त्यामुळे सामाजिक अधपतन सहजपणे घडत आहे। उच्च स्थानांवरून माणसं पदच्युत होत आहेत। अध्यात्माच्या क्षेत्रातही मोह न आवरल्याने च्युत झालेले बाबा बुवा यांची संख्या वाढती आहे। अशावेळी आपल्या विचारांवर मूल्यांवर ठाम स्थिर राहण्याचे महत्त्व किती आहे ते सहज कळू शकते। साधना वाढत जाईल तसे पुढे साधकाला काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात, पण तिथं सावध राहणं फार गरजेचं। सिद्धींच्या मोहात सापडून अधपतन होऊ शकते। सर्व संतांनी सिद्धींना फार कमी महत्त्व दिले। साधनेतही मोहाला बळी न पडता स्थिर राहणे किती गरजेचे ते या दोन नावांवरून शिकायचे। अनंतू मी अद्वैतू। भगवंत अनंत अंतरहित आहे। दृश्यातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे। यद्दृष्टम तद नष्टम। मानवी देहाचा अंत आपण समजू शकतो, पण विश्वाचा अंत लक्षात येत नाही, म्हणून प्रलयाची संकल्पना मांडली जाते। दासबोधात समर्थांनी पंचप्रलय निरूपण असा समासच लिहिलाय। सृष्टी निर्मितीचे वेळी आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी अशा क्रमाने सूक्ष्माकडून स्थूलाकडे प्रवास होतो, तर प्रलयाच्या वेळी उलट क्रमाने विनाश होत जातो। भागवतातही हे वर्णन येते। सृष्टीची नश्वरता ठसवण्यासाठी हे सविस्तर वर्णन। समर्थ पाचवा विवेक प्रलय सांगतात। आपण देहात आहोत व सर्व सृष्टीही आहे अशा वेळी विवेकाने आपल्या देहासकट सृष्टीच्या विनाशाची प्रलयाची कल्पना करणे, अर्थात देहाचे व संपूर्ण सृष्टीचे नश्वरत्व अंतःकरणात ठसवणे व हे नश्वरत्व जाणून त्यांना तेवढेच महत्त्व देणे। मी म्हणजे देह व देह म्हणजेच मी या धारणेतून देहसुखासाठी जी सर्व धडपड चालू आहे ती थांबवणे। परमेश्वराची म्हणजेच माझ्या मूळ स्वरूपाची प्राप्ती हे मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट असून त्यासाठी साधन म्हणून हा देह मिळालाय तो साध्य नव्हे हे ओळखणे। मनुष्यदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला। पेठे काका म्हणतात, देहाचे जाणूनी मूल द्यावे स्थान तया खरे, निसर्गाच्या क्रमे त्याचे योग्यते करणे बरे। चैनीत ठेवणे नाही त्याची आबाळही नसो, आजन्म कष्ट करण्याची शक्ती त्यात सदा असो। अनंत अशा परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी साधन म्हणून हा मनुष्यदेह, एवढेच त्याचे महत्त्व। गमुपंथ अनंत या राघवाचा अशी समर्थ मनाच्या श्लोकांची सुरुवात करतात। माझ्या देहाला अंत आहे याचे भान ठेवून त्या अनंत परमात्म्याच्या अनुसंधानात राहायचे। तो अद्वैतही आहे म्हणजे त्याच्या ठाई द्वैत नाही, वेगळे पण नाही, मी त्याचाच अंश। तेव्हा सुरुवातीला तो भगवंत व मी भक्त असं म्हटलं तरी शेवटी त्याच्यातच मिसळून जायचे। देव पहाया गेलो देवची होऊनी ठेलो, यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम परमम मम। संत वेणास्वामी त्यांच्या बंधविमोचन राम माझा या पदात म्हणतात तसं, सुरुवात कौसल्याच्या रामापासून केली तरी शेवट मात्र शरणही वेणा आत्मा रामा पावली पूर्णविराम। पूर्ण तादात्म्य, विभक्त नव्हे तो भक्त, देव आणि भक्त यांच्यात वेगळे पण नाहीच, पूर्ण अद्वैत। समर्थ शेजारतीत म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी। सांगायलाही वेगळे पण उरलेलेच नाही। सरिता सागरा मिळाली तव ती सागरची झाली, पूर्ण समरसता। मीठ पाण्यात पूर्ण विरघळून जाते तसा भक्त भगवंतामध्ये पूर्ण विरघळून जावा हे खरं अद्वैत।

सकाळचे 6:10 होत आहेत. आता ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात प्रारंभी चंद्रशेखर अष्टकम ऐकूयात. मधुकर गोळवलकर यांनी गायलेलं आणि त्यांच्या समवेत योगिनी जोगळेकर यांचा हा स्वर.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात प्रारंभी चंद्रशेखर अष्टकम आपण ऐकलत. मधुकर गोळवलकर यांचा हा मुख्य स्वर होता. यानंतर भूपाळी ऐकूयात. गदी माडगुळकर यांची ही रचना. गातायत कृष्णा कल्ले.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर माणिक वर्मा आपण ऐकणार आहोत. भक्तीरचना आहे योगेश्वर अभ्यंकर यांची.

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग गायला होता भीमसेन जोशी यांनी, संगीतबद्ध केला होता राम फाटक यांनी. प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत हिंदी भजन स्वर अनुप जलोटा यांचा.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करताना ऐकणार आहोत देशभक्तीपर रचना स्वर सुधा गांगुली आणि सहकलावंतांचा रचना आहे संजीवनी मराठे यांची.

0: या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:36 आणि 10 सेकंद होत आहेत. ऐकणार आहोत कृषीविषयक माहिती देणारा आमचा कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण कालच्या भागामध्ये एकात्मिक पीक पोषणातले घटक बघितले की जे अतिशय महत्वाचे आहेत. जर पीक पोषणावर लक्ष द्यायचं असेल तर ते घटक समाविष्ट करणं किंवा त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला घटक तुम्ही असं सांगितला होता की पिकांची फेरपालट करणं अपेक्षित आहे. मग त्याविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
2: पिकांची फेरपालट म्हणजे आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत, एकदल पिकं आणि द्विदल पिकं. एकदल पिकांची जी आहे ती तंतुमय मुळं असतात आणि ती वरच्या 6 इंचाच्या थरातच त्या ठिकाणी वाढतात. आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी द्विदलवर्गीय पिकं असतील, जसे की कडधान्य असेल किंवा तेलवर्गीय पिकं असतील, यांची वाढ जर बघितली ह्या पिकांची तर त्यांचं सोटमूळ आणि उपमूळ अशा पद्धतीनं खोलवर मुळं वाढत असतात. त्याच्यामुळं पिकांचा अन्नद्रव्याचा वापर जो आहे, तर यावेळेस आपण जर एकदल पीक केलं तर वरच्या 6 इंचातली अन्नद्रव्य वापरली जातात. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आपण जर द्विदलवर्गीय पीक केलं तर त्याच्या खालच्या थरातली अन्नद्रव्य जे आहे ती पिकाला उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर ह्या एकदल आणि द्विदल पिकांमध्ये असा फरक आहे की द्विदल पिकं आपण जर बघितलं तर द्विदल पिकाच्या मुळावरती गाठींचं प्रमाण जे आहे ते असतं आणि रायझोबियमच्या माध्यमातून हवेतला नत्र जो आहे ही द्विदल पिकं जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम जे आहे ते करत असतात. त्यासोबत द्विदलवर्गीय पिकांची जी पानं आहेत ही पानं किंवा वनस्पती उत्पादन घेतल्यानंतर जमिनीमध्ये पडतात आणि जमिनीमध्ये आपण ते गाळल्यानंतर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग खत तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे पिकांची फेरपालट हा अतिशय महत्वाचा घटक जो आहे तो एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं आहे. एकसारखीच पीक पद्धती आपली राहिली तर उत्पादनामध्ये घट येणार, जमिनीचा पोत जो आहे तो पोत कमी होत जाणार, सुपीकता कमी होत जाणार आणि ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम जो आहे तो शेतीवरती शेतकऱ्यावरती होत आहे. त्यामुळे पिकाची फेरपालट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याचाच अर्थ खरीप हंगामामध्ये आपण जर सोयाबीन घेतलं तर त्या ठिकाणी पुढच्या हंगामामध्ये गहू किंवा ज्वारीसारखं पीक घेऊ शकतो. खरीप हंगामामध्ये मुगासारखं पीक घेतलं तर त्या ठिकाणी बाजरीसारखं खरीप हंगामामध्ये मुगासारखं पीक घेतलं खरीपमध्ये तर रब्बीमध्ये आपण ज्वारी किंवा गव्हाचं उत्पादन घेऊ शकतो. जर खरीप हंगामामध्ये बाजरीसारखं किंवा मकेसारखं एकदलवर्गीय पीक घेतलं तर त्या ठिकाणी पुढच्या हंगामामध्ये आपण हरभऱ्यासारखं द्विदलवर्गीय पीक घेणं जे आहे ते गरजेचं आहे.
1: म्हणजे हंगाम दोन्ही कुठले घेणार आहोत, कुठलं पीक घेणार आहोत, त्याच्यावर पुढचं कुठलं पीक घेतलं पाहिजे याचं नियोजन ह्या आत्ताच्याच हंगामामध्ये ठरवलं पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला एकदलवर्गीय पिकं घ्यायची आहेत पुढच्या हंगामामध्ये त्याच्यामध्ये शक्यतो द्विदलवर्गीय पिकं घेणं हे फायद्याचं ठरू शकतं जमिनीच्या दृष्टीनं पण आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीनं पण. धन्यवाद सर. कृषीवाणी कार्यक्रम

0: आत्ताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलतोय. सकाळचे 6:40 आणि 14 सेकंद झालेत. कार्यक्रमांची रूपरेषा आता जाणून घेऊयात. या रूपरेषेनंतर ठीक 6:50 परिसर या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी आपण ऐकणार आहोत. लेखन आहे डॉ विनोद पतंगे, प्राचार्य अर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा. 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7 सांगितला जाईल आजचा सुविचार. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 वेळ राहील ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची. मिसेस बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 7:40 आणि 7:45 प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुगम संगीत ऐकणार आहोत सकाळी 7:50. समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:00 सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. सकाळी 8:25 प्रसारित होईल ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल. सकाळी 8:30 वेळ राहील मराठी राष्ट्रीय बातमीपत्राची. हे बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. तर सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची हा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. मिश्र संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:30 आणि आजच्या प्रसारणात सकाळी 11:30 प्रसारित होईल. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर. सकाळी 10:05 महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:10 डॉ सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगीळ अँड सन्स. सकाळी 10:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल ओळख बाजारपेठेची.

सुगम संगीत आजच्या प्रसारणात सकाळी 10:30 प्रसारित होईल, तर 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम, दुपारी 12:00 वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, सायंकाळी 5:30 आमच्या युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी या मालेमध्ये रोहित फरांदे, मुक्काम पोस्ट उझर्डे, तालुका वाई, जिल्हा सातारा यांची शेतकरी कंपनी अंतर्गत उत्पादन आणि गुणवत्तेचा विकास याविषयीची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. याशिवाय कृषीवाणी हे सदर आजच्या आमची शेती आमचा परिसरमध्ये सायंकाळी 7:30.

रात्री 8 वाजल्यापासून सभा समाप्तीपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, रात्री 9 News@9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 11 हिंदीतून समाचार आणि रात्री 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होता.

0: महिंद्रा पेट्रोल और डीजल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम। महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण। संपर्क 84840-00354।
1: त्रास होतोय, मूळव्याध झाल्याचा त्रास होतोय।
0: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
2: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार।
0: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा। 94121-23-01, 94121-23-01।
2: माई पाईल्स हॉस्पिटल, अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार।
0: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा।
3: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
5: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
6: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72-94-94-64-64।
5: बुकिंग सुरू।
0: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
7: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवी लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
0: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स। साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
8: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

0: 103.1 MHz आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍपवर सुरू आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:50 झालेले ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी ऐकूयात. लेखन केले डॉ विनोद पतंगे, प्राचार्य अर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण माहिती घेणार आहोत चिरबिल्व या देशी वृक्षाची. चिरबिल्व या वनस्पतीला इंग्रजीमध्ये इंडियन एल्म ट्री, मराठीत वावळा असे म्हणतात. या वृक्षाला संस्कृत भाषेमध्ये पुती करंज असे म्हणतात, कारण की याच्या पानाचा आणि सालीचा अतिशय उग्र गंध येतो. सातारा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला लागलेला हा अतिशय उंच असा वृक्ष, याची उंची 30 ते 50 फूट पर्यंत असते. हा वृक्ष भारतीय वृक्ष असला तरीही भारताशिवाय श्रीलंका, व्हिएतनाम, ब्रह्मदेश इत्यादी देशांमध्ये सुद्धा आढळतो. हा वृक्ष करंज वृक्षासारखाच दिसतो. या वनस्पतीच्या शाखा पांढरट वर्णाच्या असतात, कोवळ्या फांद्यांवर लव असते, पाने दुर्गंधीयुक्त असून हिवाळ्यामध्ये गळतात. पान 3 ते 6 इंच लांब आणि 1 ते 3 इंच रुंद असते. या पानाला छोटेसे देठ असते, फुले अत्यंत बारीक पिवळ्या रंगाची, फांदीच्या टोकास मोठ्या झुपक्यांनी येतात. याची फळे सपक्ष चपटी, साधारणतः 2.5 सेंटीमीटर लांब, गोल किंवा अंडाकार असतात. पान आणि साल याच्यापासून एक प्रकारचा उग्र गंध येतो. सालीमधून डिंक सदृश पदार्थ बाहेर पडतो. लाकूड कठीण, पिवळट, करडे व मजबूत असून ते घरबांधणी, शेतीची अवजारे, गाड्या, आगकाड्या, ब्रशांच्या पाठी वगैरे करिता व जळण्यास उपयुक्त असते. याची पाने गुरांना चारतात. चिरबिल्व हा वृक्ष नैसर्गिक संतुलन आणि पर्यावरणीय स्थिरता राखण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. दाट पर्णसंभारामुळे हा वृक्ष उन्हाळ्यात परिसरातील तापमान कमी राखण्यास आणि हवा थंड ठेवण्यास मदत करतो. चिरबिल्वाचा मोठा विस्तार अनेक स्थानिक पक्षी, कीटक आणि खारींसारख्या लहान प्राण्यांना हक्काचे घर मिळवून देतो. हा वृक्ष अत्यंत कडक उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थिती सहज सहन करू शकतो, त्यामुळे ओसाड किंवा कमी पावसाच्या भागात पर्यावरण पुनर्संचयन करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा उपयोग बरेचसे वैद्य मूळव्यात, त्वचाविकार, संधिवात या ठिकाणी करताना दिसतात. असे हे अतिशय उत्तम देशी झाड याचे संगोपन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे.
0: परिसर या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी आपण ऐकलं. लेखन केलं होतं विनोद पतंगे यांनी, प्राचार्य अर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतेहो, ही आहे आपल्या सगळ्यात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष, संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 13 जुलै. जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म 13 जुलै 1892. ढाल्या आणि रुंद आवाजातला, तीनही सप्तकात आकारातल्या आवाजाचा खुला लगाव, दीर्घदमसास, दीप्तिमान स्वर, ख्यालाची भारदस्त बढत, आलापातला पेजदारपणा, बलपेसयुक्त तानेचा दाणेदारपणा, आमत करून डौलदारपणे सम गाठणं, गायनातला ओघवतेपणा ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्य होती. हिंदुस्थानी कला संगीतातल्या आदर्शाचा एक मानदंड ठरलेल्या केसरबाईंचा प्रभाव अनेक समकालीन आणि उत्तरकालीन कलाकारांवर पडला. ज्या काळात संगीत क्षेत्रात मुख्यतः पुरुष कलाकारांची मक्तेदारी होती, त्या काळात केसरबाईंनी एक आगळं मानाचं स्थान मिळवलं. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी मिळाली 13 जुलै 1908 रोजी. फ्रेंच क्रांतिकारी जॉ पॉल मरात यांचं निधन झालं 13 जुलै 1793 रोजी. तत्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडीराज शास्त्री विनोद यांचं निधन झालं 13 जुलै 1969 रोजी. बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचं निधन झालं 13 जुलै 1980 रोजी. क्रीडा समीक्षक आणि समालोचक अर्देशीर फुदौरजी सोहराबजी उर्फ बॉबी तल्यार खान यांचं निधन झालं 13 जुलै 1990 रोजी. ध्रुपद गायक, संगीतकार आणि शिक्षक पंडित के जी गिंडे यांचं निधन झालं 13 जुलै 1994 रोजी. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री आणि लेखिका इंदिरा संत यांचं निधन झालं 13 जुलै 2000 रोजी. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संत यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. 1950 दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. आई, पत्नी आणि मुलगी या नात्यांमधून भारतीय स्त्रीचं दिसणारं खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडलं आहे. इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह सहवास या नावानं 1940 प्रसिद्ध झाला. दुर्दैवानं 1946 साली ना मा संत यांचं निधन झालं. मात्र वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रुपातली इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसंच काव्यरसिकांनी उचलून धरली. आज मी तिला इंदिरा संत यांची सुमारे 25 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. हिंदी तसंच मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते निळू फुले यांचं निधन 13 जुलै 2009 रोजी झालं. ऐन तारुण्यात त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. सेवा दलात कार्य करत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी येरा गाबाळ्याचे काम नोहे हा वग त्यांनी लिहिला. या वगाच्या सादरीकरणानं त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच, शिवाय त्यांच्या अभिनय कौशल्याची चुणूक इतरांना जाणवली. मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातल्या भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थानं कलाकार म्हणून पुढे आले. सलग 40 वर्ष ते चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर सक्रिय होते. त्यांच्या कारकिर्दीची अभिनयाइतकीच महत्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीतल्या सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आणि सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळीशी आपली नाळ अखंडित ठेवली होती. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आता ऐकूयात. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक अधिक सुरक्षित
2: कमी वेदना जलद रिकव्हरी
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
5: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380.
1: 8108383480.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788404.
7: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
8: श्रोते होते, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
4: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
5: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत।

0: आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते

0: साडेतीनशे मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या दोन दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
5: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
6: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
5: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
6: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

श्रोतेहो, यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील

0: नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करत.
1: आयुष्य जगण्याचा एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ऍप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: अल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाल्या असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर

0: शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे, या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का तर नाही, पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो, की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF वर पेरणी करणे, एकतर BBF किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाहीये, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का, एल्निनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का, तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम मेसर्स बाळ एम जोगळेकर.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920114917।
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख। इतकी मुलायम मुकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट।
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच।
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही।
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही।
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो। अक्षय, तू अगदी रेडिओ वरती बोलल्यासारखा बोलतोय। तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती।
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही।
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा। आपले सराफ, त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल। मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ।
3: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता, पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं खूप जण ऐकतात रे रेडिओ। आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात।
2: हो हा प्रसाद, मी तुला म्हणलं होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या।
1: मी काय म्हणतो वहिनी,
2: हा
1: तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर। नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा, 9920111517। वा वहिनी, तुम्हाला पाठे।
2: अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर। बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 9920111517।
3: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं।
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेट मध्ये बसून जाहिराती करून देतात। शिवाय आपल्या बजेट नुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात। त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा।
3: अमेय जोगळेकर का?
1: हो। अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात। त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा। अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का।
2: हो, मी पण ऐकले आहेत हा त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात। आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते। त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकली आहे मी।
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते। मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे। एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची।
3: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून।
2: एकदा वगैरे नको हा, आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 9920111517।
3: ओके लावतो, 9920111517। हॅलो अमेय जोगळेकर।
4: हॅलो, नमस्कार।
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना। संपर्क 9920111517 9920114917।
5: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति।
6: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः, विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति।
5: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्।
6: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः।
5: संपर्कः अमेय जोगळेकर 9920111517।
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर। ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।
8: मिसेस बाळ एम जोगळेकर हा ग्राहक

0: कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. सकाळचे 7:45 झालेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: खर तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
4: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करतंय इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेसमध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करतंय, फोममध्ये सेंच्युरी बरोबर करतंय. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. म्हणजे एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
3: बरोबर.
4: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील. तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
3: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
4: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
3: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 73, 91 56 77 73, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा.

0: केंद्रावरून सकाळचे 7:50 आणि 17 सेकंद होत आहेत.
1: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
1: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94,
2: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97,
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. जेके देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
3: जेके देवीज लाइट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
1: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे,
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
0: आता ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुधीर फडके यांना.

0: हाय हाय कई फात उड़ाले भान असे।
1: मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये वंदना विटणकर यांचं हे भावगीत संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी। याबरोबरच हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय। आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र। आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतोय।

0: पण गाडी फक्त खरेदी करून चालत नाही, तर तिची वेळोवेळी योग्य देखभाल आणि सर्व्हिसिंग करणंही तितकंच महत्वाचं असतं. याचं महत्व मला काही दिवसांपूर्वी स्वतःच्या अनुभवातून जाणवलं. परवा मी बाजारात गेले असताना अचानक माझी गाडी रस्त्यातच बंद पडली. काय करावं हे सुचेना म्हणून मी माझ्या भावाला फोन केला. त्यांनी तत्काळ मला साताऱ्यातील केसरकर पेठ येथे असलेल्या शुभम ऑटो सातारा इथे संपर्क करण्यास सांगितलं. तिथे गेल्यानंतर शुभम ऑटोच्या शिंदे सरांकडून गाडी सर्व्हिसिंग विषयी इत्यंभूत माहिती जाणून घेतली. तीच मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार, बोला, काय म्हणताय?
0: सर, माझी गाडी रिपेअरिंगला द्यायची, त्याची नेमकी प्रोसेस काय मला सांगाल का?
1: हो, सांगतो की आमच्याकडे प्रत्येक गाडीसाठी एक निश्चित आणि पारदर्शक कार्यपद्धती आहे. गाडी बंद पडली असेल, सर्व्हिसिंग किंवा इतर कोणत्याही दुरुस्तीसाठी आली असेल, तर सर्वप्रथम आमचे सुपरवायझर गाडीची संपूर्ण तपासणी करतात आणि त्या आधारे जॉब कार्ड तयार करतात. या जॉब कार्डमध्ये ग्राहकांनी सांगितलेल्या सर्व तक्रारी तसेच तपासणी दरम्यान आमच्या निरीक्षणात आलेल्या समस्या याची सविस्तर नोंद केली जाते. हे बघा, हे असे असते जॉब कार्ड. आमचे मेकॅनिक गाडीवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी हे जॉब कार्ड काळजीपूर्वक वाचतात. यामुळे काम अधिक अचूक पद्धतीने पूर्ण होते.
0: अरे वा, एकदम सॉर्टेड आहे तर.
1: होय, आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी हीच प्रोसेस वापरली जाते. गाडीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आमचे मेकॅनिक आणि सुपरवायझर दोघेही स्वतः गाडीची ट्रायल घेतात. सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतरच गाडी ग्राहकाच्या ताब्यात दिली जाते. त्यानंतर अंतिम बिलिंगची प्रक्रिया केली जाते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमची संपूर्ण सिस्टीम कॉम्प्युटराइज आहे, त्यामुळे तुमच्या गाडीवर यापूर्वी कोणते काम झाले होते, कोणते पार्ट्स बदलले होते किंवा 2-3 वर्षापूर्वी केलेल्या सर्व्हिसिंगचे जॉब कार्ड आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आम्ही काही क्षणात पाहू शकतो. त्यामुळे प्रत्येक गाडीचा सर्व्हिस रेकॉर्ड सुरक्षित राहतो, कामामध्ये पारदर्शकता टिकून राहते आणि ग्राहकांनाही अधिक विश्वासार्ह सेवा मिळते.
0: दॅट्स ग्रेट सर. आपल्या इथे कोणत्या गाड्यांचं सर्व्हिसिंग केलं जातं?
1: आमच्याकडे बजाजच्या सर्व गाड्यांचे तसेच KTM स्पोर्ट बाईक, इलेक्ट्रिक चेतक आणि ट्रम्प या गाड्यांचेही काम केले जाते. या तीनही कंपन्यांचे ओरिजिनल स्पेअर पार्ट ही मिळतात. या तिन्ही ब्रँडचे ओरिजिनल स्पेअर पार्ट आमच्याकडे सहज उपलब्ध असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात कोणतीही तडजोड केली जात नाही आणि वाहनाची गुणवत्ता कायम राखली जाते. तसेच आधुनिक सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आवश्यक असणारी सर्व ॲडव्हान्स मशिनरी आणि अत्याधुनिक टूल्स आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे वाहनाची तपासणी अधिक अचूक होते.
0: सुपर्ब सर. जर गाडी कुठे लांब बंद पडली तर त्या केस मध्ये आपली सर्व्हिस कशी असते?
1: आमचे अनेक क्रेन सर्व्हिस प्रोव्हायडर सोबत टायअप आहेत, त्यामुळे एखादी गाडी रस्त्यात बंद पडली किंवा चालवण्याच्या स्थितीत नसेल तर क्रेनच्या मदतीने ती सुरक्षितपणे आमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो. आमच्याकडील सर्व मेकॅनिक कंपनी ट्रेंड असून प्रत्येकाला 10 वर्षापेक्षा अधिक कामाचा अनुभव आहे. एकदा ग्राहक आमच्याशी जोडला की त्याच्या गाडीच्या नियमित सर्व्हिसिंगची जबाबदारी आम्हीही मनापासून घेतो. यासाठी आमच्याकडे ऑटोमेटेड सर्व्हिस रिमाइंडर सिस्टीम आहे. ठराविक कालावधीनंतर ग्राहकांना मेसेजद्वारे सर्व्हिसिंगची आठवण करून दिली जाते, त्यामुळे वेळेवर सर्व्हिसिंग होते, गाडीची कार्यक्षमता टिकून राहते. आमच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक लकी ड्रॉ योजनाही आयोजित केल्या जातात. या लकी ड्रॉच्या माध्यमातून ग्राहकांना हेल्मेट, मनगटी घड्याळ तसेच इतर उपयुक्त आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळते.
0: सही. आज तुमच्याशी बोलून शुभम ऑटो सातारा बद्दल बरीच माहिती मिळाली. आता मला निघायला हवं, तुमचा मला नंबर देता का?
1: हो, 98-2254-0606.
0: 98-2254-0606. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्या गाडीचंही सर्व्हिसिंग जर करून घ्यायचं असेल तर सातारच्या केसरकर पेठेत असणाऱ्या शुभम ऑटो साताराला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमामध्ये. संपर्क वर्ड एन इमेज सोल्युशन्स सातारा. फोन नंबर 960-432-1340. 960-432-1340.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:20 होत आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.

0: संपर्क 84 08 92 93 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।
2: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव, बचतकारी दुरुस्ती भारी, 15 ते 22 जुलै, 0 लेबर चार्जेस, स्पेअर्स वर 10% सूट। मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल @1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
3: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त। उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
4: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

0: श्रोते हो, आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
3: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललोय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना, आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टँक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
4: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार, गुडघे तुमचे.
2: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही?
3: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
4: हो ना, आणि तिथे आलात तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
2: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो, अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची.
4: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
2: म्हणजे हा सगळा
3: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचा प्लॅन.
2: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. पण फक्त माझ्या एकट्यासाठी. गुडघे दुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश

0: वेदांत हेल्थकेअर सेंटरतर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक ने रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थकेअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 9518568006.
1: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्ते.
1: आपल्या पेशंट आहेत रसिका देवले, त्यांचा एक छान अभिप्राय ऐकूयात आणि मग त्यांच्याबद्दल बोलूयात.
3: नमस्कार रसिकाताई.
4: नमस्कार.
3: वेदांत हेल्थकेअर सेंटरमध्ये तुमची सर्जरी झाली होती, काय त्रास होत होता तुम्हाला?
4: माझा पाय दुखत होता, फोल्ड करताना वगैरे दुखायचा, म्हणजे जड व्हायचा.
3: बरं.
4: आणि जेव्हा चढताना चढायला वगैरे यायचं नाही मला.
3: आता वय काय आहे तुमचं?
4: 55.
3: मग गुडघ्याची झीज कितपत झाली होती आणि काय सांगितलं डॉक्टरांनी?
4: गुडघ्याची झीज फार झाली नाही म्हणाले, थोडी झालीये, पण अर्धा म्हणजे थोडा भाग गादी झिजलेली आहे तुमची, आणि त्यामुळे ती झीज वाढत जाईल असं म्हणाले. ते म्हणाले की आपण मला घरात खूप काम पण असतं, उभं राहायचं असतं. मग मी म्हणाले की मला लवकर रिकवर व्हायचंय, तर मग ते म्हणाले तुम्हाला पार्शलनी रिप्लेसमेंट करू, म्हणजे तुम्ही अगदी 15 दिवसातच तुम्ही अगदी उभं राहून थोडं थोडं काम करू शकाल आणि नंतर तर रिकवर होईल. म्हणून मी पार्शलनी रिप्लेसमेंट करायचं हे केलं.
3: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि रसिकाताई तुम्ही हा जो छान अभिप्राय दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
4: थँक्यू
1: डॉक्टर अमोल ढवळे सर. रसिकाताईंचा इतका छान अभिप्राय आपण ऐकला, तर बेसिकली त्यांनी सांगितलं की वय 55 आणि पार्शल नी रिप्लेसमेंट केली, म्हणजे नेमकं काय? आणि मग 55 वय होतं म्हणून ही पार्शल नी रिप्लेसमेंट केली का?
2: त्या आल्या तेव्हा त्यांचा गुडघा दुखत होता, प्रचंड दुखत होता,
1: आणि
2: त्या लगेच तयार होत्या जे ऑपरेशन म्हणाल ते आपण करूया.
1: ओके.
2: पण त्याचे एक्सरे जेव्हा आम्ही बघितले तेव्हा आम्हाला असं कळालं की त्यांचं AMOA म्हणजे अँटेरोमिडियल कंपार्टमेंटचं ऑस्टिओआर्थरायटिस त्यांना होतं.
1: ओके.
2: मग अशा पेशंट्सना पार्शली रिप्लेसमेंटचे छान रिझल्ट मिळतात. वय पण त्यांचं कमी आहे हा एक दुसरा मुद्दा होता, त्यामुळं आम्ही त्यांना पार्शली रिप्लेसमेंटचा सल्ला दिला. त्याच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये आपल्याला मांडी घालता येते, जमिनीवर बसता येतं, आपल्याला असं फार वेगळं काही ऑपरेशन केलंय याचं फिलिंग राहत नाही.
1: ओके.
2: कारण इम्प्लांट हा छोटाच असतो, त्यामुळं बऱ्याचदा चालताना आपल्याला नॅचरल फिलिंग राहतं, आपल्या लिगामेंट इंटॅक्ट असतात. त्याचे क्रायटेरिया फारच स्ट्रिक्ट आहेत या ऑपरेशन करण्याचे, आणि त्या सगळ्यामध्ये त्या बसत होत्या म्हणून आपण त्यांना पार्शलनी रिप्लेसमेंट केली. आणि आता तुम्ही बघताय की त्याचे रिझल्ट अत्यंत, आणि त्यांनी जे त्यांच्या अभिप्रायात सांगितलं की योग्य वेळी तुम्ही जाऊन डॉक्टरांकडे एक गुडघा दुखत असला तरी दाखवा.
1: हे
2: जे आहे की आम्ही पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा म्हणजे त्यांचे पूर्ण गुडघे झिजलेले असतात, तर योग्य वेळी आलं तरच आपल्याला ही शस्त्रक्रिया त्यांना रेकमेंड करता येते.
1: म्हणूनच श्रोते हो, नी रिप्लेसमेंट असू दे, टोटल नी रिप्लेसमेंट, पार्शल नी रिप्लेसमेंट या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिये संदर्भातल्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता यानंतर ठीक 8:30 मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 8:40 पायीवारी पंढरीची आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देश

देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी अॅप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन्ह शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2-3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4-5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित

0: आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारे.

रामकृष्ण हरी। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ

0: ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो.

0: आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
1: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाणी, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीच हे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे. आणि इथं मुलांसाठी खेळणी, आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5,000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
2: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 141वा पालख आज मुरळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे, या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही, आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही हे वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा इथं. वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना, अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या होळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण, सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
2: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
6: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते, तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाहीये, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर या ती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
2: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात.

0: अनुषंगानं इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
1: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे इंडो ऍथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत. म्हणजेच ती त्यांची शक्ती, म्हणजे अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुलामुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
0: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
2: नमस्कार. जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 ठिकाणी आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
0: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
3: नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून

0: सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे, नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिकता. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोते हो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोते हो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुडं आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: आई वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची हा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सीमा चित्रपटासाठी मन्नाडे आणि सहकलावंतांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत, संगीतबद्ध केले शंकर जयकिशन यांनी.

0: शिवपेठ मोती चौक सातारा।
1: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाडदरे मसाले।
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी.

0: होमिओपॅथी MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
0: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.
2: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
3: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
2: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
3: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
2: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: श्रोते, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांना. असद भोपाल यांची ही रचना लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केली पारस मनी या चित्रपटासाठी.

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383480.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

गीत गाताक्षल या चित्रपटासाठी आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांचा हा स्वर होता. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. यानंतर लगेचच आपण ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला हे बाल

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे यांना. दत्ता पाटील यांचं हे लोकगीत संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण लोकगीत ऐकलं प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरामध्ये. आता ऐकणार आहोत एक हिंदी भजन. गातायत लता मंगेशकर, नरेंद्र शर्मा यांची रचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत.

आरती प्रभू यांचे हे शब्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले होते आणि हे भावगीत गायलं होतं आशा भोसले यांनी. मिश्र संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता एक नाट्यपद आपण ऐकणार आहोत. मेघ मल्हार या नाटकासाठी गोविंद बल्लाळ देवल यांची ही पदरचना गातायत वसंतराव देशपांडे.

संत मीराबाईंची ही रचना लता मंगेशकर यांनी गायलेली होती. या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोते आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
1: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या रेडीमेड टी शर्ट पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: सकाळचे 10 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अद्याप ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपण मॅमोग्राफीबद्दल बोलत होतो मैत्रिणींना, त्याबद्दल माहिती सांगत होतो. आता खरं तर असा एक प्रश्न येतो की मॅमोग्राफीच का करावी, कारण ती पेनफुल असते. अगदी क्षणभरासाठी का होईना पेन होतं, पण सोनोग्राफीमध्ये तर आपल्याला काही पेन जाणवत नाही. मग सोनोग्राफी केलेली चालत नाही का, मॅमोग्राफीच का करायला पाहिजे?
3: हो, आपण हे डिस्कस केलं की लोकांना मॅमोग्राफीची थोडीशी भीती वाटते. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट स्वतःहून विचारतात सोनोग्राफी करू का, मॅमोग्राफीच केली पाहिजे का. ऍक्च्युली जसं मी म्हणते की थोडी माहिती मिळाली की आपले हे डाऊट्स क्लिअर होत जातात. तर ऍक्च्युली समजून घेतलं पाहिजे की सोनोग्राफी काय आणि मॅमोग्राफी काय आहे. दोन्ही अतिशय उत्तम ब्रेस्ट मधल्या प्रॉब्लेम्सला डायग्नोज करणाऱ्या उत्तम तपासण्या आहेत. पण दोन्ही तपासण्यांचं किंवा मी म्हणेन त्याच्यासोबत MRI सुद्धा एक तपासणी आहे जी ब्रेस्ट

0: साठी केली जाते. पण या तिन्ही तपासण्यांचं प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक तपासणीचा योग्य वेळेस योग्य गोष्टीसाठी उपयोग करावा लागतो. तर आपण मॅमोग्राफी स्क्रीनिंगसाठी म्हणतोय की जेव्हा आपल्याला काही त्रास नाही आहे तेव्हा आपण स्क्रीनिंग करून स्वतःहून लक्ष देऊन तिथे काही आहे का हे शोधण्याबद्दल बोलत आहे. असं जेव्हा असतं तेव्हा मॅमोग्राफी ही तपासणी एक अगदी छोट्यातली छोटी गाठ सुद्धा शोधू शकते असं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या रिसर्च नंतर सिद्ध झालेलं आहे.
1: ओके.
0: सोनोग्राफी ही तपासणी एखादी गोष्ट जर साप

0: म्हणजे ती एक्झॅक्ट किती सेंटीमीटरची आहे, त्याला वरून कॅप्सूल आहे का नाही, त्याला रक्त पुरवठा आहे का नाही, एक्झॅक्ट त्या गाठीचं अजून आपल्याला विश्लेषण मिळण्यासाठी, अजून त्याचं कॅरेक्टरायझेशन होण्यासाठी सोनोग्राफी इज युजफुल. पण स्क्रीनिंगसाठी काहीही नसताना तिथे काहीही छोट्यातला छोटा बदल शोधण्यासाठी मॅमोग्राफी जास्त उपयोगी पडते.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्टच्या कॅन्सरच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, मग आम्ही असं ऐकलेलं आहे की ही मॅमोग्राफी 40 नंतरच करावी शक्यतो, तर असं काय, म्हणजे आधी का नाही करत?
0: सो मॅमोग्राफी, जसं मी म्हटलं, प्रत्येक तपासणीचे आपापले वैशिष्ट्य आहे. जसं सोनोग्राफी एखाद्या गाठीला कॅरेक्टराइज करू शकते, तसंच सोनोग्राफीचं महत्व असं पण आहे की ती कोणत्याही एजमध्ये केली, कुठल्याही सिच्युएशनमध्ये केली तरी ती माहिती आपल्याला सेम टाईपची, सेम क्वालिटीची मिळू शकते. पण मॅमोग्राफीचं असं आहे की खूप डेन्स ब्रेस्ट जर असले, डेन्सिटी समजण्याचा सिम्पल गोष्ट म्हणजे जेव्हा तरुण असतं व्यक्ती तेव्हा ब्रेस्ट थोडेसे दाट असतात, थोडेसे फर्म असतात, आणि जसं जसं वय वाढतं तसे ब्रेस्ट सॉफ्ट होत जातात. हे जे सॉफ्ट होणं आहे त्याचाच अर्थ की डेन्सिटी कमी होत जात. सो जेव्हा डेन्सिटी कमी होत जाते तेव्हा मॅमोग्राफीचा उपयोग जास्त आहे. खूप डेन्स ब्रेस्टमध्ये, म्हणजे खूप फर्म, खूप दाट ब्रेस्टमध्ये मॅमोग्राफी तितकासा रिझल्ट देत नाही. आपण का करतोय मॅमोग्राफी, तर बारीक बदल सुद्धा, बारीक गाठ सुद्धा आपल्याला ओळखता यावी म्हणून. पण जर खूप दाट ब्रेस्ट असले तर हे बारीक बदल दिसत नाहीत. म्हणून कमी वयामध्ये 40 आधी फक्त मॅमोग्राफी किंवा मॅमोग्राफी ही इनफ नसते. तेव्हा आपल्याला मॅमो, सोनो हे दोन्ही करावं लागू शकतं, किंवा त्यावेळेला MRI ही बेटर ऑप्शन असते जर आपण स्क्रीनिंगसाठी करतोय. पण 40 नंतर साधारण आपले ब्रेस्ट सॉफ्ट होतात, डेन्सिटी कमी होते, आणि या वयोगटात मग मॅमोग्राफीने स्क्रीनिंग करणं हे योग्य ठरतं.
1: तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. सकाळचे 10:05 झालेली आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: आपण सांगितलं की आपल्याकडे आता सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा अवेलेबल आहे, पण मग आता रोबोटिक सर्जरी नेमकी कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते, का सरसकट सगळ्या पेशंट्सना रोबोटिक वापरलं जातं, याबद्दल सांगा.
6: येस, तर आता मी लास्ट एपिसोड म्हटल्याप्रमाणे की कन्व्हेन्शनल आणि रोबोटिकमध्ये अॅक्युरसी जर तुम्ही बघितली तर रोबोटिकमध्ये कधीही बेटर आहे. तर आता जर फॅसिलिटी किंवा टेक्नॉलॉजी असेल तर रोबोटिक हे केलेलं कधीही बेटर. जर उदाहरण अगदी साधं सांगायचं तर आपल्या प्रत्येक फोनमध्ये गुगल मॅप्स आहेत, तर आपण गुगल मॅप्स वापरतो. जे आधी जुन्या काळात पेपरचा मॅप आजकाल कोण वापरत नाही तसं ते आहे. म्हणजे जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल, त्याचा फायदा होणार असेल, तर त्यात वापरायला काहीच गैर नाही. पण काही ठराविक पेशंटमध्ये हे रोबोटिक हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं. उदाहरणार्थ म्हणजे आधी जर तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि आतमध्ये जर काही रॉड किंवा प्लेट असेल तर त्याला रोबोटचा डेफिनेटली फायदा होतो. दुसरं डिफॉर्मिटी किंवा बाक खुब्याला किंवा गुडघ्या सांध्यांना जर खूप जास्त डिफॉर्मिटी असेल तर अशा केसेसच्या प्लॅनिंगमध्ये देखील हा रोबोट आपल्याला जास्त फायदेशीर राहतो. तिसरं कॅटेगरीच्या पेशंटना बाबत, जे आता काही पेशंट असतात की नाही आम्हाला परफेक्टच पाहिजे, असे जर पेशंटची डिमांड असेल की जे काही तुम्ही करायला आम्हाला बेस्ट किंवा स्टेट ऑफ आर्ट पाहिजे, तर अशा लोकांना, तर असे काही इंडिकेशन रोबोट आपल्याला लागणारच आहे, आणि इतर केसेसमध्ये तुमच्या सर्जनशी डिस्कस करून त्यांचे फायदे तोटे कॉस्ट फॅक्टर हे सगळं डिस्कस करून आपण डिसिजन घेतो. पण जर पेशंटची इच्छा असेल, रोबोटची अवेलेबिलिटी असेल, तर रोबोटिक ऑप्शन निवडलेलं कधीही पेशंट दृष्टीनं चांगलं आहे.

0: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. याच्या अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 9075300252, 9075300252, 9075023025. डॉक्टर अभिषेक सर, जसं तुम्ही म्हणालात की रोबोट म्हणजे रोबोट नाही तर ह्युमनच सर्जरी करतात, पण मग तुम्ही त्याचा वापर नेमका कसा करता?
1: येस, तर आता जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण पेशंटचे एक्सरे, सीटी स्कॅन वगैरे ऑपरेशनच्या आधी करून घेतो. त्याचा जो डेटा आहे तो आपण रोबोटमध्ये फीड करतो.
2: ओके.
1: आणि मग त्या ह्यानी रोबोट एक आपल्याला प्लॅन बनवून देतो की बाबा एवढ्या अँगलमध्ये आपल्याला बोन कट घ्यायचे किंवा ह्या इतके एमएमचे कट पाहिजेत. मग आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सांधा ओपन करतो, ते सगळं माहिती रोबोटमध्ये आपण परत एकदा फीड करतो आणि ऍक्च्युली जे बोन कट्स आहेत, जे कट करण्याचं काम आहे, ते रोबोट कॅल्क्युलेट करून रोबोट कट्स घेतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे सुपरवाईज करावं लागतं, कारण आपण पूर्ण रोबोटवरती विश्वास ठेवू शकत नाही. काही काही एरर हा कॉम्पोनंट असतो, येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ते डबल चेक करणं आपलं काम आहे. त्यामुळे कटिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, प्लॅनिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, आणि लास्ट आपण जेव्हा सांधा टाकतो, टाकल्यानंतर की आपण ट्रायल जेव्हा घेतो टाकण्याच्या आधी, ते एकदा रोबोट परत एकदा चेक करतो की सांधा पाहिजे त्या पोझिशनमध्ये आणि त्या अँगलमध्ये बसला आहे की नाही. आणि एकदा ते कन्फर्म झालं, आपण कन्फर्म केलं, रोबोटने कन्फर्म केलं की मग आपण तो फायनल सांधा टाकतो. तर अशा तीन स्टेप्समध्ये रोबोट आपल्याला हेल्प करतो. एक म्हणजे पहिलं प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, दुसरं बोन कट्स घेणं, आणि तिसरं फायनल इम्प्लांट टाकण्याच्या वेळेस ते बरोबर बसलं आहे की नाही. हे तीन याच्यामध्ये आपल्याला रोबोट हेल्प करतो.
0: अच्छा, रोबोटिक सर्जरी आता महाजन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्जरीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाजन हॉस्पिटलला संपर्क करूच शकता. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा. संपर्क 9075300252, 9075300252, 9075023025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते सकाळचे 10:10 आणि 16 सेकंद झालेले आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोखील, आय क्लिनिक.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालयाचे नेत्र तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकिल सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आपण आज भेटलोय ते म्हणजे नवीन जे काही एक टेक्निक नेत्र संजीवनी मध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला. तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जाणारं एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे, पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
7: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय? तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळ्याची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते, त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
6: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
7: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे.

0: पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
1: अच्छा.
0: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो, तो आता आपल्याकडे आलेला आहे.
1: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121-62-931-931 0121-62-931-931 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, अर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे, तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
0: बायोमेट्रिक काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे. तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे.
1: बर.
0: यामध्ये बायोमेट्री सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते. पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतल्यानंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
1: अच्छा.
0: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात, ते कॉम्प्लिकेटेड असतात, त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो. तर ह्या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो. त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
1: अच्छा.
0: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया. तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
1: अरे वा.
0: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स, आणि इंटरमिजिएट व्हिजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या व्हिजन प्लॅनर मध्ये आपण ठरवू शकतो. त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
1: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे, आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवन या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या अर्गोस बायोमीटर, सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केलं. श्रोत्या सकाळचे 10:15 आणि 35 सेकंद झालेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगीळ अँड सन्स.
5: श्रोते हो नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
6: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगीळ सन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलंय. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
5: मोडक साहेब, आपल्या पुना गाडगीळ आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
6: आपण इतर ठिकाणचं एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात. त्याच्यावर आपण GIA किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो, परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे

0: सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
1: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
0: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. पाचूए, माणिके, मोतीये, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात. तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
1: बर,
0: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागलेत. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचं असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणार आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं. आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे, कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. पुना काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: पीएन गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:21 होत आहेत. प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे
4: फ्रेंड्स. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचा अनुभव घ्यावा का? याच उत्तर निश्चितच होय असेल, कारण लहान वयात घेतलेले अनुभव हे भविष्यातील यशाची भक्कम पायाभरणी करतात. लहानपणी दिलेल्या स्पर्धा परीक्षा केवळ गुण मिळवण्यासाठी नसतात, तर त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाच्या असतात. तुम्हाला देखील तुमच्या मुलांना शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या सोमवारपेठ येथील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी मध्ये. चला तर मग गोरे बुक सेलर्सच्या गोरे सरांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आजच्या काळात पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करणं ही एक गरज बनली आहे, आणि तुमचं गोरे बुक सेल्स अँड स्टेशनरी त्यासाठी खूप उपयुक्त ठरताना दिसतंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तुम्हाला सांगतो, लहान वयातच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास आणि विचारशक्ती दोन्ही वाढतात. म्हणूनच आमच्याकडे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाते. जसं की फॉर्म भरणं, योग्य पुस्तक, प्रश्नसंच आणि सराव साहित्य उपलब्ध करून देणे, ते परीक्षा घेण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही करतो. मला जवळपास 40 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. परीक्षा घेण्याचं काम आम्ही 2007 पासून करतोय. तेव्हा आमची एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असणारं स्टडी मटेरियल उपलब्ध नसल्यानं बऱ्याचदा आपली मुलं मागे पडतात. म्हणूनच आम्ही हे गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी सुरू केलंय.
0: ग्रेट सर. आपल्या इथे कोणकोणत्या परीक्षांची तयारी आणि कोणकोणत्या परीक्षांचे फॉर्म भरून घेतले जातात?
1: ITS, BDS, अभिरूप, मंथन, विद्याविकास, BTS, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, आयम्युनर परीक्षा आणि अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा. या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आपल्या इथे भरले जातात. तसेच या परीक्षांना लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गोरे क्लासेसच्या माध्यमातून मी आता सांगितलेल्या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते. या परीक्षांमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय अशा विविध स्तरावर नंबर काढले जातात, आणि जे विद्यार्थी राज्यात येतील त्यांना आम्ही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करतो. 34-7 स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मार्गदर्शन व सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत.
0: गुड सर. आपल्या गोरे क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी कोणकोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो?
1: दरवर्षी 15 एप्रिल पासून आमचे मार्गदर्शन वर्ग सुरू होतात. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसं करावं आणि प्रश्न सोडवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती यांचं प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर विशेष भर देतो. नियमित टेस्ट आणि सराव पेपरद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. अभ्यासाबरोबरच मानसिक तयारी, एकाग्रता वाढवणे आणि परीक्षा तणाव कसा हाताळायचा याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
0: सर, साताऱ्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचं काम आणि मार्गदर्शन करता?
1: साताऱ्याबरोबरच इतरही तालुक्यात जसं की वाई, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर, जावली, कराड आणि कोरेगाव या ठिकाणी देखील आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन देत आहोत.
0: सुपर्ब. सर, मला तुमचा नंबर देता का?
1: हो, घ्या ना. 99-22-81-59-78.
0: 99-22-81-59-78. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुमच्याही घरात कोणाला शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आजच त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या स्टडी मटेरियलच्या खरेदीसाठी सातारच्या सोमवार पेठेतील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
3: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
6: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
7: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला, लगेच कॉल करतो.
6: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
7: मग योग्य नंबर
6: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
7: तुम्ही तर वाचवलं ताई.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
5: त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय.
6: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
7: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार.
6: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94121-23-01, 94121-23-01.
7: माई पाईल्स हॉस्पिटल, अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार.
8: श्रोते, सकाळचे 10:30 वाजतायत. सुगम संगीतात आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुणदाते यांना.

0: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
1: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
0: 1218 किलो पेलोड,
1: 400+ किलोमीटरची रेंज,
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
1: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
0: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
1: संपर्क 810-83-33-480.
0: 8108333480.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: मेसवडकर ड्रेसेस चा मान्सून सेल,
2: गर्ल्स बॉइज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
1: सूटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: मेसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
2: मेसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी। छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली।
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव सातारा।
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900।
5: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण।
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
6: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण। सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांना आपण ऐकणार आहोत. भारत आंबे यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली वसंत प्रभू यांनी.

0: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव बचतकारी दुरुस्ती भारी 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस स्पेअर्सवर 10% सूट
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा 98228-801-804
2: विना इंजेक्शन विना पट्टी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
3: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
2: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
3: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
2: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप
4: आखीव रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
2: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255
6: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय
7: NAC आणि MBA

0: मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस,
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665785404.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांना.

FM 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर सूर्य आकाशवाणीचं सातारा केंद्र आपण ऐकतोय सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
1: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल।
0: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
2: त्रास होतोय, त्रास होतोय, मूळव्याध झाल्याचा त्रास होतोय।
0: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
3: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार।
0: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा। 94-21-21-23-01 94-21-21-23-01
3: माई पाईल्स हॉस्पिटल, अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार।

0: ऐकूया
1: अॅम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.
3: JK देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
4: JK देवीज लाईट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
3: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा.
7: बागडे बंधू सराफ सातारा रोड जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325. बागडे

0: सुरेश वाडकर यांना आपण ऐकत होतो. सुरेश भट यांचे शब्द, रवी दाते यांचं संगीत. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत, ऐकता आहात सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: महिंद्रा पेट्रोल और डीजेल एक्सयूवी 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम. महिंद्रा एक्सयूवी 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे. ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84840-00354.
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
1: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
2: बुकिंग सुरू. साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस. स्पेअर्स वर 10% सूट.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा. 98-22-801-804.
4: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
5: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
4: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94-22-50-89-94.
5: वडूज शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97.
4: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी. ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप.
6: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
4: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.

शिवानंद पाटील यांना आपण ऐकत होतो. प्रकाश बोडणकर यांची ही भावरचना संगीतबद्ध केली होती राजा उपाध्ये यांनी. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता यानंतर सुगम संगीतामध्ये ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे भावगीत.

स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र, FM 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ऍपवर. यानंतरची उद्घोषणा अगदी काही क्षणात.

साडेअकरा वाजलेले आहेत. मिश्र संगीत ऐकणार आहोत आपण. आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला गझल ऐकूयात. मुकेश यांचा हा स्वर, जहानिसार अख्तर यांचे शब्द.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हिंदी भजन आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे भजन संत मीराबाई यांचं आहे.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर फय्याज आपण यांना आपण ऐकणार आहोत. हे नाट्यपद संत गोरा कुंभार या नाटकातलंय. अशोक जी परांजपे यांचं नाट्यपद संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: पी सावळाराम यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी आणि गायली होती लता मंगेशकर यांनी. या गीतापूर्वी जे गाणं आपण ऐकलं ते होतं लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं, शांताराम आठवले यांचं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. या दोन्ही गीतांबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोतेहो, आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.
1: नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: प्रतिकूल संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय,
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत, कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या.

0: त्यांना सांगून, कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे, त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
1: बरोबर,
0: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार

0: त्या आपल्या आज या रंगाची लोकर आज कुणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठेतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्याच्या मध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
1: बर,
0: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला, ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या,
1: सश्रद्ध होत्या अतिशय
0: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण एक दोन वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होती
1: ना. ही देवपूजा आहे ना.
0: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. मग त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
1: ऐस पैस
0: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या बांधत असत.
0: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमंतांच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बर,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला, सुमन कल्याणपूरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय. मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं. म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावीत?
1: सगळी मिळून 1000-2000 तरी असली पाहिजे.
0: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर.
1: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय. आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले आणि ती

नाही फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहक पण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकरजी किशन.

0: आहे. पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
1: बर,
0: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा, कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला. आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
1: बरं,
0: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टाहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
1: अच्छा,
0: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
1: चमत्कार वाटावाच आहे
0: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा, म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे,
1: राखीचं गाणं,
0: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाहीयेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेशे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय, सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा,
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्यावेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला,
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा तिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भातखाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही, मग पोळ्या करायला लागायच्या. मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं त्यांना. ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत ही त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रोना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ
0: अच्छा
1: 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक SN त्रिपाठी त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे आत करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर आमच्यावर कृपा कर असा जो एक प्रकार आहे, तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेला इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते हैं ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी ब्याह के गीत,
0: अच्छा
1: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत मन्नादा तर खूपच.

0: कारण ते बंगालीच. हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: उर्दू, बंगाली असं सगळं त्या गायल्या. आणखीनही काही भाषांना,
1: म्हणजे कन्नड पण गायल्या, आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली, या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात, राजस्थानी. आणि त्या त्या काय म्हणूया, भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत. आणि भोजपुरी मधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला,
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला, म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे, आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली. आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत.
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्यानंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: हो, अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्णभक्ती
1: त्यांची अशा

0: घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घरते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीचं स्वप्न, मी माझं घर
1: आणि प्राथमिकता,
0: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो,
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो, आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी, आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची, त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नात्याने, की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं, तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी, पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमक तमक सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर,
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची, पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं, आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा,
1: किती गोड आहे
0: हे, किती गोड आहे, किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्समधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस, असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही, असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत, अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल, हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बरं, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं

0: आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं. मग तो सूर, ती चाल, ते शब्द, ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
1: ते सोबत राहत,
0: ते सोबत राहत. आता इथं मला सुमनताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं. संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, अत्तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी, डीपी कोरगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावत ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात एक

0: तो साथियों, मुझे लगता है ये गीत भी आप ही की लिस्ट में से होगा। बहुत सारे लोगों ने इस गीत को
1: आकाशवाणी
0: भी
1: मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल। अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता। संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य

आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनवीराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट

अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हर बार रोना और गाना यहाँ पड़ता है। हीरो से जोकर बन जाना पड़ता है।

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या

आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी

0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हाय फ्रेंड्स, युववाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो. कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे, आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा, खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे, यात शंकाच नाही.
1: हो, आणि खर तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून

0: एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
1: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं आणि त्या अनुषंगाने मला माहितीये की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
1: बरोबर.
0: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्यासमोर सादर करते कागद आणि लेखणी.
1: नक्कीच.
0: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा, त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
1: वा वा वा वा. खरच खरच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
0: हो,
1: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
0: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का ग एकट्यात, केली जर देव पूजा तर लागेल कशा, केली जर देव पूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊन तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे. नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरच खूप सुंदर. म्हणजे आता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली, की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
0: वा वा.
1: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
0: कमाल कमाल, खरच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप

0: सुंदर काव्य आज तू सादर केलीस श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं, तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
0: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक?
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक

अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा

डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा

0: या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी दोन आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपरफुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्त विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्त विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाच्या पिरियड मध्ये आपण अडवू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते घरे त्यांना छोटे छोटे बांध बांधले जेवढं आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधतो माती काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार.

0: आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं घेऊ. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागलं आपल्या वेळेस आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो, एखादा उदाहरण अंबारी पाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे, या 5-6 गावांनी काही येऊन तिथे श्रमदान करू नये, तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा, ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना, त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे, आमचे 3-4 कार्यकर्ते, त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी, गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि ते आम्ही करतो पावसाळ्यात, हिवाळ्यात, दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचं पांढऱ्या कलरचा आहे थोडासा, तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो, पहिला पाऊस तो काही बिळांमध्ये जातो, म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन आपोआप पर्कलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय, स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती, म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया, पण हिवाळा सुरू झाला, ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात, त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल, जंगल, जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती, कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही, आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित नाही, अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही, असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार, असा म्हणत विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो, सरकार करेल तेव्हा करेल, म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, त्याला अखंडार गावाने केलं पाहिजे, सरपंच नाही तर हे गावाने ठरवायचं, असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं, त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्यांचा लगदा असतो त्या जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा पान बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते, त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे, पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो. म्हणून आम्ही छोटछोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीपाडाला भेट दिले. आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात, छोटे छोटे बांध जो बांधतो आपण, त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. म्हणजे याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजेटर

0: असतात. मग NSW चे विद्यार्थी आहेत, BSW चे विद्यार्थी आहेत, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमच्या जेव्हा त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागलेत, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागलेत, 30 मधनं विद्यार्थी यायला लागलेत. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आले की आपण बांध बांधायचे, श्रमदानातनं वनभोजन करायचं, तोपर्यंत बांध बांधायचे. यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते. त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधत एक चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं. जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात, मग आम्ही श्रमदानातनं बांध सुरू केलं. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटी छोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, तण आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं एक छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीत आहे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 1992 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागा होत्या. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकं खात आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळाले, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी निघत सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकांनी आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागवून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल, जल, जमीन, तण आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल. आपण आत्ताचा विचार न करतो आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल, जल, जमीन याच्यासाठी लोकसहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे. पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल, जल, जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. हे आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं, पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तर येत असतो.

0: त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपण सगळ्यांचाच आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तिथे सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलो, बाकी सब बदलले का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेल्फेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या. आसपासची 4-5 गावं घेतली, एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करण्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वन क्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मदत मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही, जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलेल. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगतपणे वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण होतं ते आपण काय बलून मध्ये भरून शकू शकतो ते सगळ्यांनाच जातं ना. त्यांनी सगळ्यांसाठीच काम नाही, फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे, आणि तेव्हा सांभाळतील तर लोकसहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडलीय. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: श्रोते हो नमस्कार. 103.1 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.
3: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 23 आषाढ, शके 1948, दिनांक 13 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. टिकविता संपत्ती जलाची, वाढेल शान राष्ट्राची. सुविचार पुन्हा एकदा. टिकविता संपत्ती जलाची, वाढेल शान राष्ट्राची. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट ओझडे तालुकावाई जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी रोहित फरांदे यांची शेतकरी कंपनीअंतर्गत उत्पादन आणि गुणवत्तेचा विकास याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, कुठलाही माल तयार करायचा असेल तर तो माल चांगल्या पद्धतीनं, चांगल्या गुणवत्तेचा तयार होणं अतिशय गरजेचं आहे. माल जर व्यवस्थितरित्या तयार झाला तरच आपल्याला विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सांभाळता येऊ शकते. आणि हा माल तयार करत असताना जर एकत्रित पद्धतीनं काम केलं तर चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला जमा करता येतो, साठवता येऊ शकतो, वापरतानाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करता येतात आणि तो माल एक चांगल्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये पोहोचवता येऊ शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, सातारा जिल्ह्यामध्ये बराचसा शेतकरी वर्ग आता एकत्र आलेला आहे. शेतकरी गटांची निर्मिती झालेली आहे. हळूहळू हे गट एकत्र येऊन शेतकरी कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि हे शेतकरी कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मालावर काम करताना दिसत आहेत. आज आपल्यासोबत किकली जे वाई तालुक्यातील गाव आहे त्या वाई तालुक्यातील गावची एक तरुण मुलांनी सुरू केलेली एक कंपनी आहे, ती म्हणजे किकली ग्लोबल

0: फार्मर प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी शेतकऱ्यांनी तयार केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी काम करत असलेली आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं वेगळेपण आहे की ते पशुखाद्यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. म्हणजे कुठलाही खाद्यपदार्थ हा चांगल्या पद्धतीनं जर ग्राहकापर्यंत पोहोचला, त्याला चांगला फायदा झाला, तर आपल्याला विक्री व्यवस्था किंवा तर आपल्याला हा आपला प्रोडक्ट इतर ब्रँडच्या कंपनीबरोबर टिकवता येऊ शकतो. मुळात आपण हे प्रोडक्ट आहे ते जनावरांसाठी देणार आहे. आपल्याला जर एखादा माल आवडला नाही किंवा एखादी वस्तू आवडली नाही तर आपण बोलून व्यक्त करू शकतो, पण जनावरांना ते देत असताना जनावर त्याच्या शरीरात होणारा बदल हा त्याच्या वागण्यावरून त्याच्या बिहेव्हिअरवरून आपल्याला कळत असतो, त्यामुळे निरीक्षण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून या तरुण वर्गानं या कंपनी अंतर्गत चांगल्या पद्धतीचं पशुखाद्य निर्मिती केलेली आहे आणि चांगली विक्री व्यवस्था पण त्यांनी सांभाळून चांगला ब्रँड तयार केलेला आहे. प्रोडक्शन तयार होत असताना कच्चा माल, कच्च्या मालाची निवड आणि तयार होणारा माल हा अतिशय योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी सुद्धा या कंपनीमध्ये वेगवेगळे व्हेटिनरी डॉक्टर सुद्धा काम करतायत आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा या कंपनीला झालेला आहे. तरुण वर्ग जेव्हा अशा पद्धतीनं काम करतो तेव्हा एक विचाराची वेगळी क्रांती ही शेती व्यवसायामध्ये आता सध्या येताना दिसत आहे. याचं उदाहरण ही आपली वाई तालुक्यातील कंपनी आहे. जाणून घेऊया ही कशा पद्धतीनं कच्च्या मालाची निवड केली जाते, पशुखाद्य निर्मिती करत असताना साठवणूक हा किती महत्वाचा भाग आहे, वापरून तयार झालेला जो माल आहे तो किती चांगल्या प्रतीचा तयार होण्यासाठीचे केले गेलेले प्रयत्न कसे आहेत, पॅकेजिंगवर कसा विचार केला जातो, हा सगळा भाग आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत या कंपनीच्या टीममधलेच एक संचालक आहेत, वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे डॉक्टर रोहित फरांदे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला टीमवर्क करायचं असेल तर टीममधल्या व्यक्तींची निवड ही अतिशय महत्वाची ठरते, आणि ती निवड जर योग्य पद्धतीनं झाली तर आपल्याला यशापासून कोणीही लांब नेऊ शकत नाही, हे या कंपनीच्या अंतर्गत आपल्याला लक्षात येतंय. चला तर जाणून घेऊया फरांदे सरांकडून की कशा पद्धतीनं माल तयार होतो, शेतकऱ्यांचा किती विचार केला जातो, प्रश्नांची उत्तरं कशी शोधली जातात याविषयी. रोहित सर, तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार
0: रोहित सर. पशुखाद्यावर काम करायचं हे जेव्हा तुमच्या कंपनी अंतर्गत किंवा गटांतर्गत ठरलं की आपण एक व्हिजन ठरवतोय किंवा आपण एक पाठ ठरवलेला आहे, एक मार्ग निवडलेला आहे की आपल्याला पशुखाद्यावर चांगल्या पद्धतीनं काम करायचंय, पण महत्वाचा आहे तो कच्चा माल, म्हणजे विक्री असेल किंवा पॅकिंग ग्रेडिंग असेल त्याच्याही पेक्षा तो माल तयार होताना तो कच्चा माल ताकदीचा तयार होणं गरजेचं आहे. मग कच्च्या मालाची निवड कशी केली गेली?
1: सर्वात प्रथम महत्वाचं कच्चा माल निवडताना त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की गुणवत्ता. आपल्याला सध्या उच्च प्रतीच्या गुणवत्तेचा माल निवड करावी लागते, तर त्यासाठी आपण बऱ्यापैकी वेगवेगळे डीलर्स आहेत, वेंडर्स आहेत, आपण त्यांच्या कंपनी अप्रोच करतो किंवा त्यांच्याकडच्या मालाचा सॅम्पल घेतो, आपल्या लॅबमध्ये टेस्ट करतो, आणि ते टेस्ट केल्यानंतर काहीतरी क्वालिटी नॉर्म्स आहेत की त्या मालामध्ये किती टक्के प्रोटीन आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या क्वालिटीचा माल असतो. साधारणतः आपण पेंडी घेतो, पेंडीमध्ये प्रोटीन सोर्स असतो, राईस ब्रान वगैरे घेतो, डीआरबी घेतो, त्यात फायबर सोर्स असतो, तर तो प्रत्येक क्वालिटीचा असतो. त्यात एक नॉर्म्स असतात की साधारण पेंड असते ते 35-40% प्रोटीनचे लागते, तर आपण ती क्वालिटी पास झाली तरच तो माल आपण परचेस करतो. तर ही सगळी क्वांटिटीचा विषय आहे. तर आपण त्या सगळ्या निवड करून सगळ्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच ते प्रोडक्ट आपण आपल्या कंपनीमध्ये आणतो.
0: अच्छा बरं, तर मुळात माझा एक वेगळा प्रश्न आहे की तरुण आता सध्या शेती व्यवसायापासून फार लांब गेलेला आहे किंवा बऱ्याचशा अडचणी आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, ते सुद्धा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे, तरीही एक तरुण म्हणून या व्यवसायाकडे किंवा या शेतकरी कंपनीकडे कसं वळलात तुम्ही?
1: महत्वाचं म्हणजे पॅशन. मला पहिल्यापासूनच आवड आहे की म्हणजे पशूंमध्ये वगैरे आमच्याकडे स्वतःच म्हणजे लहानपणापासून आमच्या घरी गाई म्हशी आहेत, तर आपण त्यांचं मी महत्वाचं लहान अगदी लहान असल्यापासून मी बघतोय गाई म्हशी वगैरे कसं सांभाळल्या जातात, काय करतात. लहानपणापासूनच माझ्याकडे असं की एक आवड आहे त्यांच्याबद्दलची, तर त्यामुळे एक पॅशनच क्रिएट झाली माझ्याकडे की म्हणून मग मी आपलं योगायोगाने ते पॅशन फॉलो करत गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो.
0: बरं, घरच्यांचा किती सहभाग मिळाला?
1: घरच्यांचा पूर्ण सहभाग आहे.
0: घरून विरोध नाही?
1: विरोध अजिबात नाही, अजिबात नाही.
0: कारण सध्या कसं होतं की शेती करण्यापेक्षा नोकरी ही स्टेबल आहे किंवा नोकरी केल्यानंतर एक चांगलं लाईफ स्टाईल जगता येतं असा एक व्ह्यू आहे तरुणांचा, तुमचा अपोजिट आहे, हे डेव्हलप कसं झालं
1: ते आज अगदी जेनेटिक्सच म्हणता येईल. आमच्या घरात महत्वाचं म्हणजे कोणी आधी जॉब वगैरे केलेला नाही. पहिल्यापासून असं आहे की जॉब म्हणजे आमच्याकडे असं नाही की स्वतःच पहिल्यांदा पॅशन फॉलो करायची. एखाद्याला नोकरीची पॅशन असते तो नोकरी करतो. म्हणजे मध्ये आजपर्यंत कसं नोकरीचा वगैरे विचार चालला नाही. त्यामुळे असं नाहीये की म्हणजे असं नोकरी करून स्टेबल होता येतं हा विचार आमच्या घरात नाहीये.
0: ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. बरं, आता आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा विचार करून तुम्ही या शेतकरी कंपनीमध्ये आलात. मग

0: किती फायदा झाला, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असेल आणि नंतर त्याचं डेव्हलप जर झालं तर किती फायदा होऊ शकतो, काय अनुभव आले या कंपनी?
1: भरपूर फायदा होतो. जसं की आता आपल्याला कसं होतं की ज्ञान दिल्याने वाढतं, तर तोच महत्वाचा मुद्दा झाले की आता आपण ज्यावेळी दुसऱ्यांना ज्ञान देत जातो त्या वेगवेगळे अनुभव आपल्याला परत परत नवीन नवीन येत राहतात. तर तो फायदा बऱ्यापैकी होतो की त्यांना आपण जे शेतकऱ्याला ज्ञान देतो त्यांचे वेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात, आपण त्यावर रिसर्च करतो, त्यातून मग बराचसा फायदा असा होत जातो.
0: बरं, आता हा कच्चा माल आपण बाहेरून घेतोय, त्याच्या क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करत नाही. कच्चा माल चांगला असेल तरच आपण त्याचं परचेस करतो, विकत घेतोय. पण ह्याची साठवणूक पण अतिशय महत्वाची आहे, कारण आपण जनावरांना खाद्य म्हणून हे वापरणार, मग साठवणुकीवर कसा विचार केला?
1: साठवणुकीमध्ये महत्वाचं म्हणजे त्याचे जे गोडाऊन आहेत ते गोडाऊन बांधण्याची पद्धत, अगदी आपण स्पेशली कच्चा माल ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने गोडाऊन बांधतो त्यात मॉइश्चर लागला नाही पाहिजे, ते साठवणूक प्रत्येक आता बऱ्यापैकी साधारण 15-20 प्रकारचे किंवा त्यापेक्षा जास्तही प्रकारचे आपण कच्च्या मालाचे प्रकार आहेत ते आपण मार्केटमधून घेत असतो. तर प्रत्येक मालाची साठवणूक ठेवण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तर त्याच्या आपल्या प्रत्येकाकडे गोडाऊन वगैरे असं असतं की प्रत्येक माल हा वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ठेवला जाईल. तर त्यासाठी फक्त महत्वाचं म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन आमचं व्यवस्थित झालेलं आहे, तर ते प्रत्येक मालाचं मॉइश्चर वगैरे लागणार नाही अशी काळजी घेऊन त्याचं साठवणूक केली जाते. जसं की मका वगैरे असेल,
0: आता तुम्ही विचार केला पण सुरुवातीला याची कल्पना होती किंवा याच्यामध्ये काही अडचणी आल्या सुरुवातीच्या?
1: अडचणी खूप आल्या, अडचणी जशा की माल खराब होणे वगैरे. सुरुवातीचा आपण बाकीच्या कंपन्यांमध्ये बघितलं की सध्या म्हणजे बाहेरचं वातावरण दरवेळी चेंज होत राहतं.
0: बरोबर,
1: तीन ऋतू आहेत, प्रत्येक वेळी उन्हाळ्यात उन्हाळ्यात जास्त वेगळे प्रॉब्लेम असतात, पावसाळ्यात वेगळे प्रॉब्लेम असतात, हिवाळ्यात वेगळे प्रॉब्लेम असतात. तर प्रॉब्लेम आहे आयडेंटिफाय केले, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काय काय प्रॉब्लेम येतोय त्याचं सोल्युशन काढलं, ते सोल्युशन काढून मग आम्ही ते आमच्या कंपनीमध्ये तसे बदल करत करत गेलो आणि ते तसं इम्प्लिमेंट केलं.
0: कुठल्या कुठल्या स्टेजवर काय काय अडचणी येण्याची शक्यता असू शकते? जर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी नव्याने एखादी कंपनी चालू केली, म्हणजे जरी आपण आपली कंपनी केली चालू असली तरी सुद्धा आपण सर्व शेतकऱ्यांना पुरणार नाहीये हे तितकंच खरं आहे. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या शेतकरी गटाला या ह्याच्यामध्ये उतरायचं असेल तर अडचणी कुठल्या कुठल्या टप्प्यावर येण्याची शक्यता असू शकते याविषयी काय सांगा?
1: अडचणी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माल निवडणं, तिथे पण अडचण होऊ शकते. ज्यावेळी जर तुम्ही लो क्वालिटीचा माल निवडला तर तिथे तुम्हाला क्वालिटीमध्ये महत्वाचं म्हणजे तिथे कॉम्प्रोमाइज अडचण येणार आहे. तुम्हाला आल्यानंतर योग्य रीतीने स्टोरेज करणं ते जमलं पाहिजे, ते जमल्यानंतर योग्य पद्धतीचे प्रोसेसिंग असते, ती नाही झाली तरी पण ते अडचण येऊ शकते. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे मालातच आहे. तुम्ही ज्या पद्धतीचा माल निवडते तिथून पुढे तुमचं सगळं ठरणार आहे की तुमचं प्रोडक्ट कशा पद्धतीचं बनते. तर महत्वाची अडचण ती आहे की तुम्हाला योग्य रीतीचा माल निवडला पाहिजे, त्यानंतर त्याची साठवणूक योग्य केली पाहिजे. साठवणूक केल्यानंतर पुढचा प्रॉब्लेम येतो प्रोसेसिंग. प्रोसेसिंगमध्ये जरी चुकला, कधी कधी कसं होतं की टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर कमी झालं किंवा मग एखादा माल कमी जास्त झाला तर त्यामध्ये तुमची गुणवत्ता खराब होते.
0: अच्छा, आता हा कच्चा माल जो विकत घेतलाय, साठवलाय, त्याच्यावर आपण प्रक्रिया करून पशुखाद्य तयार करणार आहे, मग ती प्रोसेस कशी तयार होते?
1: महत्वाचं म्हणजे त्यात पहिल्यांदा आपण कसं होतं कॅटेगरी जे आहेत आपल्याला, आपण गायीसाठी बनवतो, म्हशीसाठी बनवतो, प्रत्येक जनावराची रिक्वायरमेंट ही वेगळी असते, प्रोटीन रिक्वायरमेंट वेगळी असते. म्हशींसाठी म्हशी मोठ्या प्रमाणात, म्हणजे म्हशींचं वजन तुम्ही बघायला गेलात तर साधारण 500 किलोच्या पुढचं असतं, तर तिला लागणारी प्रोटीनची गरज ही जास्त प्रमाणात असते. मग तिच्यासाठी लागणारा जो फॉर्म्युला आहे वेगवेगळ्या खाद्याचा तो वेगळा येतो, गायीसाठी वेगळा फॉर्म्युला येतो. मग आपण प्रत्येक एक जनावराला एक असं म्हणजे आयडल ठेवून प्रत्येक आता गायीसाठी स्पेशल बनवायचे तर तिच्यासाठीचं वेगळं फॉर्म्युलेशन येतं, आपण तो फॉर्म्युलेशन ऍडजस्ट करून मग तिला ते प्रत्येक मालाचं एक ठराविक मूल्य घेऊन आपण तो एक प्रोडक्ट बनवतो.
0: अच्छा, म्हणजे प्रत्येक जनावराचा विचार करून माल तयार केला जातो, तसे फॉर्म्युले तयार केले जातात. सातारा जिल्ह्यामध्ये साधारण जर विचार केला भौगोलिक रचनेचा तर वेगवेगळा भाग आहे, म्हणजे अगदी दुष्काळी पट्ट्यापासून अतिपाऊस इथपर्यंत आपला भाग सातारा आहे. मग त्या दृष्टीनं कसा प्रयत्न केला गेला की प्रत्येक भागातलं जनावर डोळ्यासमोर ठेवून कसा माल?
1: बरोबर, आता प्रत्येक भागातलं जनावर कसं होतं, दुष्काळी भागात आपल्याला हिरवा चारा कमी प्रमाणात मिळतो, ज्यात जास्त वृष्टी होते तिथं, म्हणजे महत्वाचं म्हणजे चाऱ्याचा पण मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. आपण गायींना ज्या प्रकारचा चारा घालतो तर ज्या ठिकाणी मुबलक चारा उपलब्ध आहे तिथं पशुखाद्याची रिक्वायरमेंट त्या प्रमाणात कमी लागते.
0: बरोबर,
1: म्हणजे त्यातील ते प्रोटीन रिक्वायरमेंट असतील, फॅट रिक्वायरमेंट असतील, त्या प्रमाणात आपल्याला वेगळे ऍडजस्ट करून बनवावे लागतील. किंवा समजा वाईमध्ये जाणारा जो माल आहे आणि इकडे मानखाटामध्ये जो माल जाणारा माल आहे फरक आहे.
0: अच्छा,
1: बरोबर, त्यातील फायबर कंटेंट असेल किंवा प्रोटीन कंटेंट असेल तर वाईमध्ये सध्या करून वाई भागात कसं होतं हिरवा चारा मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे तर तिथं फायबर कमी लागतं.
0: किंवा
1: मानखाटामध्ये फायबरचं जास्त प्रमाण आहे, म्हणजे वळका चाऱ्यावर जास्त लोक ते फोकस करतात तर तिथं फायबर कमी लागतं, प्रोटीन जास्त लागतं. तर आपण ते तसे ऍडजस्टमेंट करून आपण प्रत्येक वेळी बारीक नजर लक्ष ठेवतो.
0: बरं, हे करत असताना सुरुवातीच्या काळात काही निरीक्षण केली गेली का? कारण आता हा प्रत्येक भाग वेगवेगळा आहे, म्हणजे एखाद्या जनावरावर चांगलं जर काम केलं तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येऊ शकतं, प्रत्येक तालुक्यामध्ये चांगलं काम करता येऊ शकतं, अशी काही नोंदी किंवा अशा जनावरांच्या नोंदी ठेवल्या गेल्या?
1: नक्की ठेवल्या गेल्या. ह्या नोंदीमध्ये महत्वाचा सहभाग म्हणजे डॉक्टर इंद्रजित भोसले.

0: त्यांनी पहिल्यांदा पहिल्यापासून सर्वे वगैरे केला होता. महत्वाचा मुद्दा कसा झाला की कंपनी प्रोडक्शन चालू करण्याआधी विक्री व्यवस्था कशी आहे ते बघायला लागतं. मग त्यात महत्वाचं म्हणजे इंद्रजित भट्टींनी काय केलं की प्रत्येक भागात जाऊन सर्वे केला की कोणत्या शेतकऱ्याची काय रिक्वायरमेंट आहे, की त्या भागामध्ये गाई कशा सांभाळल्या जातात, की कोणत्या प्रकारचा चारा टाकला जातो. त्या सगळ्या नोंदींचा आम्हाला नक्कीच इथे फायदा झाला.
1: खरंय, म्हणजे आता तुमची कंपनी काम करत असताना एक वेगवेगळ्या विभागांवर काम करते आणि प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पेललेली आहे. विक्री व्यवस्था महत्वाची असली तरी तुमचाही विभाग अतिशय महत्वाचा आहे. उत्पादन आणि गुणवत्तावर चांगला भर देणं गरजेचं आहे. मग जसं गाई म्हशींचा विचार केला गेला तसं शेळ्या मेंढ्या किंवा कुक्कुटपालन करणारे सुद्धा शेतकरी आहेत, मग त्यांच्या दृष्टीनं काय विचार करून पशुखाद्य निर्मिती केली गेली?
0: त्यांच्यामध्ये पण हाच विचार आहे की सध्या कसं होतं की शेळ्या मेंढ्यांसाठी शेळ्या मेंढ्यांना असं अगदी जे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे शेळ्यांची रिक्वायरमेंट वेगळ्या प्रमाणात आली किंवा ते परवडलं पण पाहिजे शेळ्यांसाठी, हा मुद्दा विचारात घेतला गेला आणि त्यानुसार शेळ्यांना ते आता सध्या ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना खायला घालायचं की जे का आपण मॅशमध्ये पण असतं किंवा गोळीमध्ये येतं, तर तो ते खाण्याची ज्यांची पद्धत आहे त्याचा विचार करून पण आम्ही ते हे केलं, इम्प्लिमेंट केलं.
1: अच्छा, आता जेव्हा माल हा तयार झाला तेव्हा शेतकऱ्यांना पटवून देणं गरजेचं आहे की हा माल कसा खायला घातला पाहिजे, किती प्रमाणात खायला घातला पाहिजे, तेव्हा त्याचा चांगला फायदा आपल्या जनावरांना होणार आहे. मग त्याविषयी काय काम केलं, कसं काम केलं गेलं?
0: महत्वाचं म्हणजे आता आपण ज्या शेतकऱ्यांकडे कोणत्या प्रकारची गाय आहेत त्या बघितलं. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 40 लिटर दूध देणारी गाय आहे आणि त्याच्याकडेच 20 लिटर दूध देणारी पण गाय आहे, तर तो 40 लिटरसाठी जो वेगळा खोराक घालतो आणि 20 लिटरसाठी जास्त घालतो, तर गायची रिक्वायरमेंट कशी आहे, तर 40 लिटर दूध जी गाय देते त्याला जास्त रिक्वायरमेंट लागते.
1: बरोबर,
0: ते जास्त महाग खाद्य आलं. 20 लिटर देणारी गाय ते कमी खर्चातलं खाद्य आलं. जर तो शेतकरी 40 लिटरचं खाद्य 20 लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी देत असेल तर तो शेतकऱ्याचा लॉस आहे.
1: बरोबर,
0: आम्ही ती महत्वाची संकल्पना त्याला पटवून दिली की ह्या गायीसाठी वेगळं खाद्य लागतं, त्या गायीसाठी 20 लिटरच्या गायीसाठी वेगळं खाद्य लागतं. तो तिथला त्यांचा खर्च वाचवला आणि कशा प्रमाणात त्यांना खाद्य द्यायचं जेणेकरून आता शक्यतो आम्ही आता पॅलेट ज्या आहेत आम्ही प्रोसेसिंगमध्ये बनवतो त्या प्रत्येक पूर्णपणे शिजवून स्टीम वगैरे देऊन बनवलेल्या असतात, त्यामुळे भिजवून देणं एवढं काही जास्त बंधनकारक नसतं. पहिली पारंपरिक पद्धत अशी होती की चारा पहिल्यांदा रात्रभर भिजत ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायचा आंबून तयार करायचा. हा महत्वाचा, तर आता आम्ही ज्या पद्धतीनं पॅलेट तयार करतो तर त्या लांबून तयार करण्याची काही गरज नाही. जस्ट पोत फोडलं, एक त्या योग्य त्या प्रमाणात दिलं गायच्या रिक्वायरमेंटनुसार, ते योग्य त्या प्रमाणात दिलं की झालं.
1: अच्छा,
0: असं आम्ही समजून सांगितलं शेतकऱ्यांना.
1: अच्छा, तेव्हा मग ते शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की नेमका आपला खर्च कुठं वाढला जातो
0: आणि
1: कसं कमी केला पाहिजे आणि जनावरांची रिक्वायरमेंट कशी पूर्ण झाली पाहिजे याच्यावर. कुक्कुटपालनाच्या बाबतीत कसं नियोजन करतो आपण?
0: कुक्कुटपालनाच्या बाबतीत पण एक तो एफसीआर रेशो असतो, जी कोंबडी किती प्रमाणात खाद्य खाते त्या खाद्यावर किती खर्च होतो, त्या प्रमाणात अंडी किती देते हे महत्वाचं शेतकऱ्यांनी कॅल्क्युलेट करायचं शिकवलं की एवढ्या एवढ्या प्रमाणातच तुम्ही एक्सेसिव्ह देऊ नका, जेवढी कोंबडीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रमाणात द्या तिला आणि व्यवस्थित त्यानुसार अंडी कलेक्ट करता येतात. म्हणजे तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आला की प्रत्येक शेतकऱ्याला आता आपलं इथं कसं होतं, शेतकरी म्हणजे आहे आणलं खाद्य टाकलं विषय संपला असं नाही. आम्ही त्यांना टेक्निकल गोष्ट समजून दिली की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा व्यवसाय कसा फायदेशीर ठरता येतो त्या सपोर्ट आम्ही दिला त्यांना. त्यानंतर मग त्यात भर पडली.
1: बरं, आपली कंपनीमध्ये माल तयार होत असताना कच्च्या मालापासून पॅकेजिंग पर्यंतची प्रक्रिया कशी आहे की जेणेकरून ती गुणवत्ता पण टिकली पाहिजे, स्वच्छता पण राहिली पाहिजे आणि ग्राहकाला समाधान पण मिळालं पाहिजे, या दृष्टीनं कसा प्रवास आहे आपला हा?
0: महत्वाचं म्हणजे कच्चा माल आम्ही खरेदी करताना योग्य वेळी फ्रेश माल खरेदी करतो. काय असतं की ज्यावेळी आता महिनाभर आपल्याला जो माल लागणार आहे त्या मालाच्या म्हणजे मार्केटमध्ये आता जसं की ह्या महिन्याचा अंदाज येतो की 100 ते 120 टन माल आपला संपणार आहे, तर त्यानुसार आमचा महिन्याच्या सुरुवातीला परचेस राहतं. महिना टू महिना म्हणजे शेल्फ लाईफ जे आपण मालाची बघतो त्यानुसार माल खरेदी करून त्या योग्य प्रमाणात माल खरेदी करून त्याची योग्य साठवणूक करून त्या योग्य फॉर्म्युलेनुसार आपण मशिनरीमध्ये ते आपण ऍडजस्ट करून हे करतो. महत्वाचं म्हणजे त्यात पहिल्यांदा जो माल आहे फॉर्म्युला, समजा आपण उदाहरण घेऊयात की गायीसाठी एक आपल्याला पशुखाद्य बनवायचं आहे, तर त्याचा एक योग्य प्रोटीन 24% प्रोटीन असेल किंवा 4% फॅट असेल असा एक संतुलित फॉर्म्युला असतो. आपण तो फॉर्म्युल्यासाठी ते सगळं माल लागणार आहे तो एका 100 किलोच्या किंवा 1 टनाची आमची बॅच असते. आम्ही त्यात गोळा करून 1 टन माल पूर्ण प्रकारचा तयार करतो. 1 टन तो तयार झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे त्याचं ग्राइंडिंग होतं. अगदी तो माल सगळा भरला जातो, पूर्ण भरला झाल्यानंतर तो मिक्सरमध्ये जातो. मिक्सरमध्ये अगदी पूर्ण व्यवस्थितरित्या 5 ते 10 मिनिटं मिक्स होतो, म्हणजे प्रत्येक जो आहे तो कण ना कण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर आमची जी पॅलेट मिल आहे त्या पॅलेट मिलच्या वरच्या हॉपरमध्ये जातं आणि तिथून त्याला वाफ लागते. एक 100 ते 120 डिग्री सेल्सिअसची त्याला वाफ लागल्यानंतर ते पूर्णपणे चांगलं शिजलं जातं. शिजून झाल्यानंतर ते एक पॅलेट मिल पर्यंत येतं. पॅलेट मिलमधून त्याच्या योग्य त्या गोळ्या तयार होऊन खाली कुलिंग युनिटला जातात, कारण त्या गोळ्या 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम असतात. त्या कूल झाल्यानंतर ना मग व्यवस्थित 50-50 किलोच्या पॅकमध्ये पॅकिंग होऊन ते मार्केटमध्ये जातं.
1: आता हे सगळं तयार करत असताना मशिनरी अतिशय
0: महत्वाची आहे,
1: म्हणजे तिथं सुद्धा आपला खर्च होणार आहे आणि तो खर्च कमीत कमी ह्याच्यामध्ये क्वालिटी मटेरियल तयार होणार आपल्याला पाहिजे. मग मशिनरीचा विचार कसा केला गेला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मशीन खरेदी केल्या आपण,

0: त्या दरम्यान काय काय अडचणी आल्या आणि कशी मशीनची सुद्धा निवड केली गेली?
1: मशीन निवड करताना महत्वाचं म्हणजे योग्य आहे तो प्रॉब्लेम असा होतो की त्या कमी क्वालिटीच्या मशीन खरेदी केल्या किंवा ज्यावर जास्त माणसं लागणार आहेत अशी मशीन खरेदी केली तर आपल्याला साहजिकच खर्च वाढणार आहे. आम्ही मशीन बघतानाच असे बघितले आहे की शक्यतो ऑटोमॅटिक चालतील, शक्य तेवढ्या मशीन कमी लेबरवर चालतील अशा मशीन आम्ही निवडल्यात. त्यामुळे काय होतं की मॅन पॉवर कमी लागते, एरर झिरो येतात, शक्य तेवढे एरर येतात. रोबोटिक्स म्हणलं की एरर कमी येतात,
0: बरोबर.
1: म्हणून तशा शक्य तेवढ्या ऑटोमॅटिक जेवढ्या मशीन असेल तेवढ्या आम्ही परचेस केल्या, तशा व्यवस्थित फिट केल्या आणि त्यानुसार चाललो.
0: परत वातावरणात बदल होतोय, प्रत्येक ऋतू हा वेगवेगळा आहे. जरी हिवाळा असला तरी उन्हाची तीव्रता तिथं जाणवतीये, पावसाळा असला तरी सुद्धा आता यावर्षीचं वातावरण बघताय तुम्ही की वातावरण बदललेलं आहे. मग या बदलत्या वातावरणामध्ये माल चांगला व्हावा तयार किंवा टिकावा चांगला यासाठी काय प्रयत्न केला जातो?
1: आता पावसाळ्याचा मेन प्रॉब्लेम होतो बुरशीचा.
0: हो,
1: आता कसं म्हणजे कुठून मॉइश्चर लागला काय झालं, हा पशुखाद्य हे महत्वाचं म्हणजे सगळ्यात त्यात हानी करणारा घटक आहे बुरशी. आपला टॉक्झिन नावाची बुरशी असते ती पण खूप हानिकारक आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, एक ती काळजी घेतो. महत्वाचं म्हणजे आपले गोडाऊन त्या रीतीने बनलेले की मॉइश्चर लागणार नाही, आणि चुकून जरी मॉइश्चर लागलाच काय झालं तर आपण त्याच्या बारी लक्ष ठेवून असतो, तो पार्ट आपण वगळतो. आणि गाईला काय हानिकारक होऊ नये म्हणून बुरशीनाशक योग्य प्रमाणात ती वापरली जातात. त्यात पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात वापरावी लागतात, हिवाळ्यात वगैरे
0: उन्हाळ्यात
1: कमी वापरावी लागतात, ती काळजी घेणं महत्वाचं आहे.
0: याच्यामध्ये स्वच्छता पण फार गरजेची. मग स्वच्छतेचा विचार कसा केला जातो की प्रत्येक टप्प्यामधून माल तयार होत असताना स्वच्छता कायम टिकावी आणि माल चांगल्या पद्धतीचा तयार व्हावा यासाठी काय प्रयत्न केला जातो?
1: स्वच्छतेसाठी आपला एक वेगळा युनिट पण आपण तयार केलेला आहे प्लांटमध्ये. समजा आपलं एक ठराविक 100 टनाचा माल निघून गेला की त्यानंतर क्लिनिक युनिट असतं ते आपलं त्यावर काम करतं. ते युनिट झाल्यानंतर तिथे स्वच्छता मेंटेन होते की एखाद्या पार्टमध्ये माल साठून राहिला तर तिथे बुरशी येऊ शकते. आपण त्यावर बारीक लक्ष ठेवतो की तिथे बुरशी येते तो पार्ट आपण बाजूला काढतो, म्हणजे स्वच्छतेचा पार्ट आला तो, की ते जेणेकरून बुरशीवाला घटक आपल्या मशीनमध्ये जाणार नाही अशी काळजी घेतली जाते.
0: अच्छा, म्हणजे स्वच्छता ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केली जाते. आपला माल जेव्हा आपण शेतकऱ्यांना विकतो तेव्हा शेतकऱ्यांमध्ये काही नोंदी ठेवल्या जातात का की जनावरांमध्ये किती बदल झालाय, उत्पादनात किती वाढ झाली आहे, रोगराईमध्ये किती कमीपणा आला, ह्याच्यामध्ये काही नोंदी ठेवल्या जातात, त्याचा चांगला फायदा होतोय?
1: हो, नक्कीच नक्कीच फायदा होतोय. आता सुरुवातीला कसं केलं, आता आम्हाला महत्वाचं म्हणजे ते मार्केटमध्ये आणतानाच तर त्रास झालेलाच आहे, अडचणी आलेल्याच आहेत की आता बाहेर बाकीच्या दिग्गज कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रोडक्ट ऑलरेडी आहेत, आमच्या प्रोडक्टची गुणवत्ता कशी ती शेतकऱ्यांना पटवून दिली. एकदा शेतकऱ्याला जी गोष्ट पटली की आता ज्या एखाद्या शेतकऱ्याने आमचा माल चालू केला तर त्याला 6 ते 7 महिन्याच्या कालावधीतला जो एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच आमच्याशी शेअर करतात की दूध किती प्रमाणात वाढलेलं आहे, की गायीची तब्येत किती चांगली झालेली आहे,
0: वजन किती
1: वाढलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे आम्ही पशुखाद्य बनवताना नुसतं दुधाचा विचार करत नाही, दुधाबरोबर गायीची तब्येत टिकणं व्यवस्थित आहे, तिला ती 1 वर्षा किंवा 1.5 वर्षाच्या तिचं एक नवीन वेद तयार झालं पाहिजे, ह्या गोष्टींचा पण आम्ही विचार करतो.
0: अगदीच खरं. आणि महत्वाचं तेच आहे की तब्येत व्यवस्थित राहिली जनावराची तर आपल्याला चांगला फायदा होणार आहे. परंतु वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात जनावरांमध्ये, म्हणजे काही गाभण जनावरं असतात, काही वयात आलेली जनावरं असतात, काही दुधाळ जनावरं असतात. मग अशा जनावरांच्या बाबतीत कसं नियोजन करतोय आपण, ते फॉर्म्युले कसे जपले जात आहेत, किंवा खाद्य निर्मिती करत असताना आपण कशा पद्धतीचा विचार केला जातो प्रत्येक कॅटेगरीनुसार?
1: या भागात कसं होतं की ह्यामधले तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्ट आहेत, आपण त्यांचा सल्ला घेतो.
0: बर,
1: म्हणजे आता प्रत्येक आता जी दूध देणारी गाय त्याची रिक्वायरमेंट वेगळी आली, त्याचा विषय वेगळा आला. आता जी कालवड आहे ती गाबण आहे ती दूध देत नाही, पण दुधासाठी तिला एनर्जी जास्त लागत नाही, तिला वेगळे घटक लागतात. तर त्यासाठी जे लागणारे घटक आहेत त्याचा फॉर्म्युला आपण तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्ट करून घेतो की त्यामध्ये तिची गरज काय आहे, तर तशा दृष्टीने आपण तो फॉर्म्युला घेऊन त्यात फॉर्म्युला प्रोडक्ट तयार करून त्याच्यासाठी वेगळं करून देतो.
0: बर, म्हणजे आपण वेगवेगळ्या जनावरांचा वेगवेगळ्या काळाचा विचार करून आपण प्रत्येक वेळेस त्याचं तशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार करत असतो. साधारण किती प्रोडक्ट तयार करतो आपण कंपनी अंतर्गत?
1: आपण जवळपास 15 प्रोडक्ट तयार करतो, शेळ्या मेंढ्या कोंबड्या आणि गायींसाठी, बैलांसाठी पण आपण वेगळं खाद्य तयार करतो.
0: बर, म्हणजे आपण वेगवेगळ्या विभागामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या जनावरांच्या ताकदीचा विचार करून किंवा त्याच्या आरोग्याचा विचार करून आपण तयार करतोय. आता हे करत असताना पॅकिंग पण फार महत्वाचं आहे. आपण कितीही चांगलं केलं तर ते ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे जो क्वालिटीचा माल आपल्या कंपनीत तयार झालाय तोच माल जनावरांना खाद्य म्हणून खायला घालताना टिकला पाहिजे, तीच गुणवत्ता टिकली पाहिजे, या दृष्टीनं कसा प्रयत्न केला जातो?
1: महत्वाचं म्हणजे आपण पॅकिंगसाठी घेतलेला जो माल आहे, थोडक्यात पीपी बॅग आहेत, पोते असतील, जे 50 किलोचे पोते असतील, त्याचं जे मी निवडलेलं पॉलिमर आहे, आपण त्या पॉलिमरची क्वालिटी चेक करतो, क्वालिटी कशी आहे, किंवा त्या पोत्याचं वजन साधारण आमचं 150 ग्रॅमचं पोतं भरतं की, म्हणजे नुसतं ते एम्प्टी बॅग काय क्वालिटीची आहे, ती वॉटरप्रूफ आहे का, आणि त्याच्यावरती शिलाई व्यवस्थित होती आहे का, आणि ते हँडलिंग करताना व्यवस्थित कोणत्या ते शिलाई करताना पण ते योग्य ठिकाणी मारली पाहिजेत, ह्या गोष्टींचा विचार करतो. म्हणजे गाडीत माल लोड करताना किंवा शेतकऱ्याच्या इथं खाली करताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात करून ते पॅकिंग केलं जातं. महत्वाचं म्हणजे ते पॉलिमर चांगलं निवडतो त्यामुळे बुरशी लागत नाही.
0: अगदीच खरं आहे. आता जर शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार केला, एखादं

0: नावर संभाळत असेल तर शेतकऱ्याचा उद्देश असतो की माझा खर्च वाचला पाहिजे आणि मला फायदा झाला पाहिजे. आणि मला वाटतं जनावर संभाळत असताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात मोठा खर्च हा खाद्यावर होत असतो आणि तो खाद्यावर होत असताना फायदा किती होईल याची आपल्याला गॅरंटी नसते. मग शेतकऱ्याचा खर्च वाचावा, त्याला चांगला फायदा व्हावा म्हणून कंपनी अंतर्गत काय प्रयत्न केले जातात?
1: कंपनी अंतर्गत आमचे कॅम्पेन असतात किंवा शेतकरी ठराविक गावामध्ये 4-5 शेतकरी 15-20 शेतकरी असतील त्यांच्या पण मीटिंग घेतो, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. मग अशी जसं मी बोललो की तुम्ही प्रत्येक गायीच्या दुधाचं कॅल्क्युलेशन करा, गायीला रिक्वायरमेंट किती तेवढंच खाद्य द्या, एक्सेसिव्ह देऊ नका. जर कमी दूध देणारी गाय तर तिला वेगळ्या प्रकारचं खाद्य लागतं, जास्त दूध देणारी तिला वेगळ्या प्रकारचं खाद्य लागतं. मग तुम्ही जास्त दूध देणाऱ्या गायीचं जास्त खर्चिक खाद्य, ते कमी गाय दूध, जी गाय कमी दूध देते तिला देऊ नका, असं जे कॅल्क्युलेशन आहे आम्ही शेतकऱ्यांना त्या बाबतीत समजावलं.
0: अच्छा,
1: हां, तिथून तुमचा खर्च कसा कमी करता येईल ते सगळी गोष्ट सांगितली.
0: आपण माल चांगला तयार करतो हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठीचे काय प्रयत्न असतात?
1: गुणवत्ता टिकवली जाते, ते त्यांना व्यवस्थित समजून दिलं जातं की समजा कधी कधी कसं होतं आम्ही शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली दाखवतो. आमचे जे स्वतःचे फार्म आहेत, आमचा कंपनीचा पण फार्म आहे, त्यावर आम्ही पहिल्यांदा रिझल्ट घेतो, ते आलेले रिझल्ट आहेत ते आम्ही शेतकऱ्यांना दाखवतो, शेतकऱ्यांची गाठीभेटी घेतो. म्हणजे समजा व्हिजिटला कोण शेतकरी आणायचे असतील तर आम्ही पण आमच्या फॉर्मवर व्हिजिटला शेतकरी आणतो, त्यांना ते दाखवतो की कशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे, कोणत्या खाद्याने आणि योग्य रीतीने कसं व्यवस्थापन करता येईल, ते गोष्ट आम्ही त्यांना समजून सांगितल्यावर ते पटवून जातं.
0: अगदी खरं आहे, म्हणजे कुठलाही माल आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजे जशी व्यवस्थापनाच्या बाबी महत्वाच्या आहेत, विक्री व्यवस्था महत्वाची आहे, तशी मालाची गुणवत्ता कायम टिकवणं आणि त्या उत्पादनाचा विचार करणं हा अतिशय गरजेचा आहे. या बाबतीत आपल्या शेतकरी बंधूंना काय आवाहन कराल की पशुखाद्याचा खर्च कमी तर झाला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यापासून फायदा पण झाला पाहिजे, या दृष्टीनं काय प्रयत्न करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी?
1: आता माझं म्हणणं असं राहील की तुम्ही आता काळाच्या नुसार बदललं पाहिजेत. आता काळ कसं चाललंय की गायीमध्ये सध्या ब्रीडिंग, जास्त दुधाच्या गायी कशा तयार करता येतील, कोणतं ब्रीड तयार करता येईल ह्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे कमी खर्चात गायी जास्तीत जास्त दूध कसं देता येईल, नवीन टेक्नॉलॉजी कशी अवलंबता येईल याचा विचार करावा, जेणेकरून तुम्हाला जास्त फायदेशीर हा दूध व्यवसाय ठरेल. पारंपरिक पद्धती मोडून काढून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे.
0: यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त या व्यवसायाकडे वळणं
1: महत्वाचं, म्हणजे त्यांनी त्यांची पॅशन फॉलो केली पाहिजे. जर त्यांना कोणाला आवड असेल तर योग्य तो अभ्यास करून व्यवस्थितरित्या नियोजन करून ते इम्प्लिमेंट केलं पाहिजेत. की कोणतरी सांगतंय, कोणाचा तरी सल्ला आहे, युट्यूबवर बघतोय किंवा फेसबुकवर बघतोय की कोणी हा असा असा व्हिडिओ मी असं सांगतोय असं करा, ते योग्य नाहीये. तुम्ही स्वतः व्यवसाय अभ्यास करा, कोणाच्या गोटी जाऊन स्वतः प्रॅक्टिकली बघा, व्हिजिट द्या, मगच तुम्ही ह्या व्यवसायात उतरून व्यवस्थित व्यवसाय करा.
0: भविष्यात आपल्या कंपनीचे काय अजून उपक्रम आहेत?
1: आमचे उपक्रम म्हणजे आता सध्या आम्ही दूध उत्पादन वाढवण्यासाठी पण प्रोत्साहन करतोय, किंवा आता सध्या पुढचा आमचा प्लॅन आहे की दूध प्रोडक्शन प्रोसेसिंगचा प्लॅन पण टाकायचा. मग आम्ही सध्या आमचं जे खाद्य शेतकऱ्यांकडे पोहोचवतोय त्यांच्याकडून चांगल्या योग्य रीतीच्या दरात योग्य दरात दूध उत्पादन त्यांचं दूध परचेस करून आम्ही त्यांचं प्रोसेसिंग करून आम्ही विक्री व्यवस्था करणार आहे. म्हणजे त्यांच्या दुधाला चांगला दर देता यावा यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
0: छान, मला वाटतं नक्कीच भविष्यातल्या ह्या तुमच्या उपक्रमांसाठी आकाशवाणीच्या वतीनं आमच्या शुभेच्छा आहेतच. भविष्यामध्ये तुमचं जसं पशुखाद्यावर तुम्ही काम करताय तसं मिल्क प्रोडक्टवर पण काम करावं आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करते. आकाशवाणीच्या वतीनं तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत शेतकरी कंपनी अंतर्गत उत्पादन आणि गुणवत्तेचा विकास याविषयी. मुक्काम पोस्ट ओझरडे तालुका वाई जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी रोहित फरांदे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी. म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: सर नमस्कार.
3: नमस्कार
0: सर. आपण कालच्या भागामध्ये एकात्मिक पीक पोषणातले घटक बघितले की जे अतिशय महत्वाचे आहेत, जर पीक पोषणावर लक्ष द्यायचं असेल तर ते घटक समाविष्ट करणं किंवा त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला घटक तुम्ही असं सांगितला होता की पिकांची फेरपालट करणं अपेक्षित आहे, मग त्याविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
3: पिकांची फेरपालट म्हणजे आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत, एकदल पिकं आणि द्विदल पिकं. एकदल पिकांची जी आहे ती तंतुमय मुळं असतात आणि ती वरच्या 6 इंचाच्या थरातच त्या ठिकाणी वाढतात आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी द्विदलवर्गीय पिकं असतील, जसे की कडधान्य असेल किंवा तेलवर्गीय पिकं असतील, यांची वाढ जर बघितली ह्या पिकांची तर त्यांचं सोटमूळ आणि उपमूळ अशा पद्धतीनं खोलवर मुळं वाढत असतात. त्याच्यामुळं पिकांचा अन्नद्रव्याचा वापर जो आहे, तर यावेळेस आपण जर एकदल पीक केलं तर वरच्या 6 इंचातली अन्नद्रव्य वापरली जातात, त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आपण जर द्विदलवर्गीय पीक केलं तर त्याच्या खालच्या थरातली अन्नद्रव्य जे

0: पिकाला उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर ह्या एकदल आणि द्विदल पिकामध्ये असा फरक आहे की द्विदल पिकं आपण जर बघितलं तर द्विदल पिकाच्या मुळावरती गाठींचं प्रमाण जे आहे ते असतं आणि रायझोबियमच्या माध्यमातून हवेतला नत्र जो आहे ही द्विदल पिकं जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम जे आहे ते करत असतात. त्यासोबत द्विदल वर्गीय पिकांची जी पानं आहेत ही पानं किंवा वनस्पती उत्पादन घेतल्यानंतर जमिनीमध्ये पडतात आणि जमिनीमध्ये आपण ते गाडल्यानंतर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग खत तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे पिकांची फेरपालट हा अतिशय महत्वाचा घटक जो आहे तो एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं आहे. एकसारखीच पीक पद्धती आपली राहिली तर उत्पादनामध्ये घट येणार, जमिनीचा पोत जो आहे तो पोत कमी होत जाणार, सुपीकता कमी होत जाणार आणि ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम जो आहे तो शेतीवरती शेतकऱ्यावरती होत आहे. त्यामुळे पिकाची फेरपालट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याचाच अर्थ खरीप हंगामामध्ये आपण जर सोयाबीन घेतलं तर त्या ठिकाणी पुढच्या हंगामामध्ये गहू किंवा ज्वारीसारखं पीक घेऊ शकतो. खरीप हंगामामध्ये मुगासारखं पीक घेतलं तर त्या ठिकाणी बाजरीसारखं खरीप हंगामामध्ये मुगासारखं पीक घेतलं खरीपमध्ये तर रब्बीमध्ये आपण ज्वारी किंवा गव्हाचं उत्पादन घेऊ शकतो. जर खरीप हंगामामध्ये बाजरीसारखं किंवा मकेसारखं एकदलवर्गीय पीक घेतलं तर त्या ठिकाणी पुढच्या हंगामामध्ये आपण हरभऱ्यासारखं द्विदलवर्गीय पीक घेणं जे आहे ते गरजेचं आहे.
1: म्हणजे हंगाम दोन्ही कुठले घेणार आहोत, कुठलं पीक घेणार आहोत, त्याच्यावर पुढचं कुठलं पीक घेतलं पाहिजे याचं नियोजन ह्या आत्ताच्याच हंगामामध्ये ठरवलं पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला एकदलवर्गीय पिकं घ्यायची आहेत पुढच्या हंगामामध्ये त्याच्यामध्ये शक्यतो द्विदलवर्गीय पिकं घेणं हे फायद्याचं ठरू शकतं, जमिनीच्या दृष्टीनं पण आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीनं पण. धन्यवाद सर.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.
2: बरा तर शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.